नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आमच्या आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948. 21 मे 2026. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनई वादिनानं.

श्रोते हो, सनई वदन आत्ताच आपण ऐकलत। हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे। सकाळचे 6 वाजतात। हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच।

0: श्रोते हो, आपल्या रम्य सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 6:05 आणि 15 सेकंद झालेत. सुप्रभात सातारा अंतर्गत आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्रसारित करीत आहोत चिंतन, याचं लेखन आहे अॅडव्होकेट विद्यागौरी ठोसे यांचं. ऐकूया चिंतन.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोते हो, कालपर्यंत झालेल्या काही चिंतन प्रवाहात आपण जनाबाईंविषयीचे अभंग रचना पाहिल्या. आता आज आपण बाईयाबाई उर्फ बयाबाई रामदासी यांच्या चरित्राचा थोडासा आढावा घेऊन त्यांच्या अधिकृतरित्या उपलब्ध असणाऱ्या अभंगांचं चिंतन करूया. संत श्री बयाबाईंची फारशी माहिती रामदासी वाङ्मयात सापडत नसली तरी श्री समर्थांच्या रामदासी संप्रदायातले पुढच्या पिढीचे रामदासी श्री गिरीधर स्वामी यांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध अशा समर्थ प्रताप या ग्रंथात बाईयाबाईंविषयी जे वर्णन सापडतं त्यानुसार बाईयाबाई ह्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या संत श्री वेणास्वामी यांच्या शिष्य आहेत. त्या वर्णनाप्रमाणे काही ओव्या अशा. मरीची क्षेत्री वेणाबाई संस्थान बाईयाबाई, 3 वर्षे तन्मयता समाधी देही, देही देहभान आहे की नाही, तीर्थ पयपान केले क्षणमासे, बाईयाबाईसी कुमारी देहीच श्रीरामे प्रसाद दिधला, दही भात नैवेद्य दाविता ताटी राम जेविला. या ओव्यांनुसार मिरजेतल्या वेणाबाई मठाच्या या उत्तराधिकारी महंत असाव्यात आणि समाधी अवस्थेच्या 3 वर्षांच्या काळात त्या केवळ देवाच्या तीर्थप्रसादावर जीवित होत्या. त्यांच्या कुमारी अवस्थेत अर्थात विवाहाआधीच श्री रामरायाची त्यांच्यावर कृपा झाली आणि याची खूण म्हणून प्रत्यक्ष रामराय नैवेद्याच्या ताटातला दहीभात ग्रहण करत आहेत असं त्यांनी स्वतः पाहिलं. पुढं परमार्थ मार्गात श्री गुरुकृपेमुळं उत्तरोत्तर प्रगती होऊन वयाची 84 वर्ष होईपर्यंत त्या देहधारण करून होत्या आणि तोपर्यंत प्रत्यक्षरित्या त्यांनी असंख्य जीवांचा उद्धार केला आहे. जाणकार

0: अभ्यासकांच्या मते समर्थ प्रताप करते श्री गिरिधर स्वामी हे त्यांचेच शिष्य होत. श्री बयाबाई यांनी लिहिलेल्या पदांपैकी हे पद पहा. हा गुरुराजची साचा सिंधू आनंदाचा, हा गुरुराजची साचा सिंधू आनंदाचा, साचाराला अंत न लगे कुंठित झाल्या वाचा. जाणीव टाकुनी नेणी व ग्रासुनी येथेची लाग तयाचा. भास निराभास होऊन या एक हाची भास जयाचा. गुरु हा विश्वंभर दास बयावर घाली पदर कृपेचा. या पदामध्ये गुरुराजची साचा असा सद्गुरूंविषयी पुरुषवाचक निर्देशक शब्द आला आहे. यावरून अशी शंका येईल की त्यांच्या गुरु वेणास्वामी असताना पुरुषवाचक शब्द का आला असावा. शेवटच्या कडव्यातही गुरुला विश्वंभर म्हणून साथ घातली आहे, मग त्यांचे सद्गुरु समर्थ असावेत का? पण खरं म्हणजे हे असे प्रश्न हा निवड चिकित्सेचा भाग आहे. इथं आपण एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, ती अशी की सद्गुरुपद हे एक तत्व आहे. त्यापदी मग एखादी स्त्रीही असू शकते अथवा पुरुषही. मुळातच परमार्थ स्त्री किंवा पुरुष यास देहासंबंधीच्या सगळ्या भावना कायमस्वरूपी ओलांडून आत्मस्वरूपात स्थिर झालेल्या ब्रह्मीभूत महात्म्यालाच सद्गुरु अथवा संत म्हणतात. मग तिथं सद्गुरूचा उच्चार स्त्री अथवा पुरुष या लिंगवाचक शब्दात का सीमित ठेवावा? म्हणूनही त्या सद्गुरु तत्वासाठी हा असा उल्लेख केला असावा. शिवाय आधीच्या चिंतनात जनाबाईंविषयी सुद्धा आपण पाहिलं आहे की श्री नामदेव महाराजांचे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे जनाबाईंच्या गुरूंचे गुरु म्हणूनही विशेष आदर आणि प्रेम त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींवर स्वतंत्र अभंग करून व्यक्त केला आहे. आणि त्यात माऊलींना कधी सखा, कधी बाप, कधी भाऊ म्हणून संबोधलं आहे. त्याप्रमाणे बयाबाईंनी सुद्धा सद्गुरु तत्वाविषयी प्रेमादर व्यक्त करत या अभंगात तीव्र भावना आणि दृढ श्रद्धा शब्दांकित करताना म्हटलं आहे की सद्गुरु हे आनंदाचे सागर असून त्यांच्या कृपेचा महिमा वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. जाणीव नेणवीच्या मायेच्या पलीकडे जाऊनच सद्गुरूचा भास अर्थात अस्तित्व थोडंफार समजू शकेल. असा जाणीव नेणवेच्या पलीकडे नेणारा विश्वंभर अर्थात विश्वव्यापक सद्गुरुराज याची बयाबाई वर सदैव कृपा आहे आणि ती तशीच निरंतर राहो. जय जय रामकृष्ण हरी.
1: आपण ऐकत होतात चिंतन, याचं लेखन केलं होतं अॅडव्होकेट विद्यागौरी ठुसे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:17 झालेत. आपली रम्य सकाळ भक्तिमय करण्यासाठी आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम म्हणजे श्री दत्तात्रेय. यांच्या स्मरणाने मनातील भीती दूर होते, सकारात्मकता येते, मन शांत होतं आणि जीवनाला योग्य दिशाही मिळते. श्रद्धा, समर्पण आणि भावनांचा सुंदर आविष्कार म्हणजे श्री दत्तात्रेय स्तोत्र. ऐकूया वैभवी शेटे यांच्या स्वरात.

श्री दत्तात्रेय स्तोत्र श्रोते हो आपण ऐकलत वैभवी शेटे यांच्या स्वरात. श्रोते हो, या सकाळच्या मंगल वातावरणात आता ऐकूया भूपाळी. अशा प्रसन्न वेळी आपल्या आराध्य दैवताला प्रेमानं उठवण्यासाठी भूपाळी गाण्याची आपली परंपरा. गुरूंच्या चरणी असलेली अपार श्रद्धा, प्रेम आणि समर्पण व्यक्त करणारी प्रतिमानुज देशपांडे यांची ही रचना ऐकूया अनुराधा मराठे यांच्या स्वरात.

प्रतिमा नुज देशपांडे यांची रचना आपण ऐकली. अनुराधा मराठे यांच्या स्वरात. श्रोतेहो, आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येतात. आपण गोंधळलेलो असतो. योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, यातला फरक समजावून घेण्यासाठी आपल्याला अनेकदा मार्गदर्शकाची गरज भासते. तो मार्गदर्शक म्हणजेच गुरु. गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना सुधीर फडके यांच्या स्वरात.

श्रोतेहो हो ही रचना होती ग. दि. माडगुळकर यांची आणि स्वर होता सहकाऱ्यांसमवेत सुधीर फडके यांचा. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि आनंद घेत आहात प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो जीवनात कितीही धावपळ चिंता आणि संकट किंवा मोह असले तरीही ईश्वर भक्तीचा मार्ग कधीही विसरू नये. हरिनामातच मनशांती आहे, समाधान आहे आणि खऱ्या अर्थानं आनंदही आहे हा संदेश देणारी संत कबीर यांची रचना श्रोतेहो आता ऐकणार आहोत. पुरुषोत्तम दास जलोटा यांच्या स्वरात.

संत कबीर यांची हिंदी भक्ती रचना श्रोते हो आपण ऐकलीत पुरुषोत्तम दास जलोटा यांच्या स्वरात. श्रोते हो, हिमालयासारखा भक्कम आधार, समृद्ध संस्कृती आणि शौर्याची परंपरा ही आपल्या देशाची वैशिष्ट्य सांगणारी गोनी दांडेकर यांची देशभक्तीपर रचना आता आपण ऐकणार आहोत. ही रचना आपल्याला आपल्या देशाबद्दलच्या प्रेमाची, अभिमानाची आणि कर्तव्य भावनेची जाणीव करून देते. आपल्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण करते. ऐकूया समूह स्वरात.

0: गोनी दांडेकर यांची देशभक्तीपर रचना श्रोते आपण ऐकलीत समूहस्वरात. या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 6:35 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीविषयक माहिती देणारं सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण गेले कित्येक भाग आपल्या शेतकरी बंधूंना व्यवस्थापनातल्या महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्याविषयी सांगितलं. महत्वाचं आहे ते शेडमुळे उष्णता कशी वाढू शकते जर व्यवस्थापनामध्ये चूक झाली आणि त्याचा ताण आपल्या पक्ष्यांवर कसा होऊ शकतो याविषयी सांगितलं. पहिल्याच भागामध्ये तुम्ही सांगितलेलं की उष्णता वाढली की अर्थात पक्षी हे कमी खाद्य खातात आणि जास्त पाणी पितात. म्हणजे पाण्याचा रोल हा उन्हाळ्यामध्ये जास्त मोठा आहे आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीनं झालं तरच आपल्याला पक्ष्यांमध्ये ताण कमी करता येऊ शकतो. मग या पाणी व्यवस्थापनाविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल.
3: उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांमध्ये तापमानामुळे निर्माण होणारा जो ताण आहे हा नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. शेडमधील सर्व जे पक्षी आहेत या सर्व पक्ष्यांना समान पाण्याची उपलब्धता व्हावी. कारण आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान जे आहे ते खूप वाढलेलं असतं आणि ते नियंत्रित करण्यासाठी पक्ष्यांना पाण्याची जी शरीराची आवश्यकता जी आहे ती खूप वाढलेली असते. कारण पक्ष्यांना शरीराचं जे तापमान आहे ते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं त्याच्या शरीराची जी वाढलेली पाण्याची आवश्यकता जी आहे ती योग्य रीतीने भागवली गेली पाहिजे. जर ती नाही भागवली गेली तर शरीराचं जे वाढलेलं तापमान आहे ते जर नियंत्रित नाही येऊ शकलं तर असा ताण खूप वाढत जातो आणि हा जर ताण वाढत राहिला तर पक्षी दगावू सुद्धा शकतात. म्हणून शेडमध्ये सर्व पक्ष्यांना समान प्रमाणामध्ये पाणी जे आहे हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झालं पाहिजे. मोठ्या शेडमध्ये स्वयंचलित पाण्याची व्यवस्था असते. म्हणजे पक्ष्यांच्या भांड्यांमधलं पाणी जसं कमी होईल तसं पुन्हा त्या भांड्यांमध्ये पाणी यायला लागतं. अशी व्यवस्था असणं गरजेचं आहे. जर तशी व्यवस्था नसेल छोटंसं शेड या पशुपालकांकडे किंवा शेतकऱ्यांच्याकडे असेल तर दिवसातून किमान 3 वेळेस आपण पक्ष्यांना पाणी देणं गरजेचं आहे. आपल्या सोयीनुसार पाणी न देता पक्ष्यांची जी आवश्यकता जी आहे या आवश्यकतेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. कारण दिवसभरामध्ये दुपारच्या कालावधीमध्ये किंवा दुपारनंतर ज्या वेळेला तापमान खूप जास्त वाढतं ह्या वेळेला पक्ष्यांची पाण्याची आवश्यकता वाढत असते तर त्या कालावधीमध्ये पक्ष्याला मुबलक पाणी मिळणं गरजेचं असतं. आता पाण्याच्या जे भांडे आहेत हे पाण्याच्या भांड्यांमध्ये नेहमी पाणी उपलब्ध असलं पाहिजे. आपण ज्या वेळेला पक्ष्याला पाणी देऊ तर त्याच वेळेला ते पाणी त्या पक्ष्यांना उपलब्ध राहील असं न करता दिवसभरासाठी पक्ष्यांच्या शेडमध्ये पाणी जे आहे हे पिण्यासाठी उपलब्ध असावं ह्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आणि जसं आपण

0: सुरुवातीला बघितलं की स्वयंचलित जी यंत्रणा असते त्याच्यामध्ये जसं त्या भांड्यांमधलं पाणी कमी कमी होत जाईल, पक्षी जसं पाणी पितील तसं पाणी त्या भांड्यांमध्ये येत राहतं, म्हणजे पाण्यामधली त्या भांड्यामधली पाण्याची लेवल जी आहे ही नेहमीसाठी ती तशीच राहते. तर ते तसं असणं गरजेचं आहे. जर स्वयंचलित नसेल तर आपणही अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. भांडे जे आहेत हे नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि पक्ष्यांना नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. जर तापमान वाढत असताना आपण गरम पाणी जर पक्ष्यांना दिलं तर त्याच्यामुळे सुद्धा पक्ष्यांच्या शरीरामधला ताण जो आहे हा ताण वाढायला लागतो. त्यामुळं आपण पक्ष्यांना जे पाणी पुरवतो तर ते साधारणतः 15 ते 20 डिग्री त्या पाण्याचं तापमान असावं, म्हणजे पक्ष्यांचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्याचं शरीराचं तापमान जे आहे ते आपल्याला नियंत्रित उन्हाळ्यामध्ये ठेवता येऊ शकतो.
1: अगदी खरंय. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: आपण ऐकत होतात कृषीवाणी, हे कृषी विषयक माहिती देणारं सदर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात. तेव्हा जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. आता जाणून घेणार आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. थोड्याच वेळात म्हणजे आज सकाळी 6:50 परिसर या सदरात आज आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणच्या जैवविविधतेच्या पुनर्निर्माणाविषयी. याचं लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. 6:55 ऐकूया दिनविशेष, संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7:00 आजचा सुविचार आपण ऐकू शकाल. श्रोते, आज सकाळी ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 40 मिनिटांनी कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि 7:45 अनुरूप विवाह संस्था हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुगम संगीताचा आनंद घेऊया आज सकाळी 7:50. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आज सकाळी 8:00. श्रोतेहो, आज सकाळी ठीक 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 8:40 तर हिंदी चित्रपट संगीत आपल्याला ऐकता येईल आज सकाळी 9:00. श्रोते हो, आज आहे गुरुवार. तेव्हा आज सकाळी 9:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आपण ऐकू शकाल अमृत कलश. आज या कार्यक्रमात माझे जीवन अनुभव याविषयी वसंत चिकोडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन आहे अजय गिजरे यांचं. जरूर ऐका आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठांसाठीचा कार्यक्रम. आज सकाळी 10:00 वेदांत हॉस्पिटल, 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 10:15 ॲडव्हान्स आयुर्वेद आणि 10:20 पूना गाडगिळ अँड सन्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज सकाळी

10 वाजता सुगम संगीत, 11 वाजता लोकगीतांचा कार्यक्रम आणि 11:30 वाजता सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये दुपारी 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या आपल्याला ऐकता येतील. श्रोतेहो सायंकाळी 5 वाजता एनसीईआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 वाजता युववाणी हा युवक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता कलाविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. याचं लेखन आहे अंकुश सोनावले यांचं, सहभाग आहे सुप्रिया मोरे, श्रेया गोलिवडेकर आणि अंकुश सोनावले, सहाय्य कृषी अधिकारी खोजेवाडी निसराळे तालुका जिल्हा सातारा यांचा. त्याचबरोबर कृषीवाणीमध्ये सागर सकटे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचं कुक्कुटपालनातील उष्णता ताण व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205, 755-871-2205.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92-26-38-37-90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
4: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
3: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
5: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 Avenue, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
5: बुकिंग सुरू.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, एन

0: 48 बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा।
1: बेतलेजर कधी जीवाशी डीसीसी उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल।
0: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून,
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
2: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
3: आदेश्वर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा।
4: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
5: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत। नियम व अटी लागू।
4: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
5: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा 86684 1443 आणि 77096

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकणार आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणच्या जैवविविधतेच्या पुनर्निर्माणाविषयी. याचं लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोतेओ, माणदेशातील निसर्ग संवर्धनाची चळवळ आता एका अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक वळणावर येऊन पोचली आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील पसरलेल्या मान, खटाव, आटपाडी, सांगोला आणि माळशिरस तालुके निमशुष्क गवताळ प्रदेश आणि खुरट्या जंगलांच्या जैवविविधतेचे अत्यंत सखोल आणि शास्त्रशुद्ध मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विस्तीर्ण पायाभूत प्रकल्पांमुळे येथील संवेदनशील पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर मूल्यमापन म्हणजेच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ईआयए करणे आणि संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रभावी शमन उपाययोजना म्हणजेच मिटिगेशन स्ट्रॅटेजी सुचवणे हा या आगामी महत्वाच्या महत्वपूर्ण अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. दख्खनच्या पठारावरील या मोकळ्या गवताळ प्रदेशांना प्रशासकीय पातळीवर अनेकदा अज्ञानपोटी पडीक जमीन किंवा वेस्टलँड म्हणून चुकीचे वर्गीकृत केले जाते. मात्र प्रत्यक्ष वास्तव याहून पूर्णपणे वेगळे आहे. हे विस्तीर्ण क्षेत्र भारतीय लांडगा, पट्टेरी त्रस, कोल्हा, खोकड, चिंकारा आणि काळवीट यासारख्या सस्तन प्राण्यांच्या हक्काचे आणि सुरक्षित घर आहे. याशिवाय अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचरांसाठी हे एक अत्यंत महत्वाचे आश्रयस्थान आहे. प्रस्तावित काही महामार्गांमुळे या नैसर्गिक अधिवासांचे मोठे तुकडे पडण्याची म्हणजेच हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक स्थलांतरात मोठे अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वाहनाच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू वाढण्याची भीती तर आहेच, पण त्याचसोबत स्थानिक धनगर समाजाचे पारंपरिक चराईचे मार्ग आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोतही कायमचे धोक्यात येऊ शकतात. या संभाव्य पर्यावरणीय आणि सामाजिक हानीला आळा घालण्यासाठी हा शास्त्रीय पायाभूत अभ्यास अत्यंत आवश्यक ठरतो. या अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जाणार आहे. कॅमेरा ट्रॅपिंग आणि रेषीय छेदन म्हणजे लाईन ट्रान्झॅक्ट पद्धतीचा वापर करून वन्यजीवांच्या नोंदी घेतल्या जातील. प्रगत जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणवठ्याचे आणि जलस्रोताचे अचूक मॅपिंग केले जाईल. याद्वारे वन्यजीवांचे मुख्य मार्ग, त्यांच्या विणीची आणि विश्रांतीची ठिकाणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने

अतिसंवेदनशील असलेले भाग शोधले जातील. या अभ्यासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभाग, स्थानिक धनपर मेंढपाळ आणि गावकऱ्यांचा प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांचे पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान, जमिनीचा वापर आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या जातील. यामुळे सुचवल्या जाणाऱ्या उपाययोजना अधिक व्यावहारिक आणि समाज केंद्रित बनतील. हा प्रकल्प केवळ धोक्याची घंटा वाजवणार नाही तर महामार्ग प्राधिकरणाला अत्यंत महत्वपूर्ण आणि व्यवहारीय उपाययोजना सुचवेल. यामध्ये संवेदनशील ठिकाणाहून महामार्ग नेणे टाळणे, वन्यजीवांसाठी आणि गुरांसाठी महामार्गाखाली

0: धोक्याचे फलक लावणे यांचा प्रामुख्याने समावेश असेल. या अहवालातील सर्वात महत्वाची शिफारस ही असेल की नुकसान भरपाई म्हणून मोकळ्या गवताळ प्रदेशात चुकीची किंवा दाट सावली देणारी झाडे न लावता स्थानिक गवतांच्या प्रजातीची पुनर्लागवड करून मूळ अधिवास सुधारण्यावर भर दिला जावा. थोडक्यात सांगायचे तर हा प्रकल्प वन्यजीव नैसर्गिक जलस्रोत आणि स्थानिक समुदायाचे पारंपरिक हक्क यांचे रक्षण करून पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण शाश्वता यांचा एक आदर्श समतोल कसा साधावा याचा एक भक्कम आणि पुरावा आधारित आराखडा मानदेशातील राज्यासमोर सादर करेल.
1: आताच आपण ऐकलत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकलत किरकसाल तालुका माणच्या जैवविविधतेच्या पुनर्निर्माणाविषयी. याचं लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 21 मे. मराठी भाषेतले लेखक कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म 21 मे 1928. मौज, साधना इत्यादी मासिकांमधून त्यांचं बरंच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झालं आहे. कला आणि नाट्य क्षेत्रातले आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. हिंदी लेखक, विनोदी लेखक, कवी, वृत्तपत्राचे स्तंभलेखक आणि उपहासकार शरद जोशी यांचा जन्म 21 मे 1931. दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म 21 मे 1960. वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकन रेडक्रॉसची स्थापना झाली 21 मे 1881. जगातल्या बहुतेक सर्व देशांमधल्या नागरिकांचा सहभाग असलेली मानवहितवादी, सेवाभावी आणि स्वयंसेवी संघटना म्हणून रेडक्रॉसची ओळख आहे. युद्धात जखमी झालेल्या आणि आजारी सैनिकांची देखभाल आणि शुश्रूषा करण्याच्या मूळ उद्देशानं ही संस्था स्थापण्यात आली. तथापि नंतर हिची उद्दिष्ट व्यापक होत जाऊन मानवी हाल अपेष्टा, कष्ट, यातना टाळणं किंवा त्यांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न करणं, तसंच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमध्ये सापडलेल्या दुःखितांना आणि पीडितांना मदत करणं, त्यांची सेवा करणं ही कामं संघटना करू लागली. पॅरिसमध्ये फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन अर्थात फिफाची स्थापना झाली 21 मे 1904. अमेलिया इअरहार्ट या अटलांटिक महासागर एकट्यानं पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या 21 मे 1932. सांगली जिल्ह्यातले माधवराव पाटील हे ब्रिटनमधल्या इलिंग शहराचे महापौर झाले 21 मे 1996. इंग्लंडचा राजा हेन्री 6 याचं निधन झालं 21 मे 1471. वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचं निधन झालं 21 मे 1686. भारतीय स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीरांगना जानकीदेवी बजाज यांचं निधन झालं 21 मे 1979. 1932 सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. देशाचे 7वे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्री पेरांबुदूर इथं आत्मघातकी पथकानं हत्या केली 21 मे 1991. 1991 लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान लिट्टेनं मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांमधून पाहायला मिळाला. संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसंच टेलिकॉम क्रांतीची सुरुवातही त्यांच्या धोरणांमधून झाली. इंटकचे सोलापुरातले नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचं निधन झालं 21

0: 1998 रोजी हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेष मध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी. सकाळचे 7 वाजतात. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार. आजच्या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आता ऐकूया आजचा सुविचार. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. आजचा सुविचार पुन्हा एकदा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आजच्या सुविचाराचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राच्या प्रसारणाचा.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: सई, ही तुझी बर्फी आणि सूरज, हे तुझं चॉकलेट.
4: चॉकलेट बर्फी,
5: ये.
3: मिळालं ना दोघांना हवं ते?
1: अहो, पाव किलोच आणली, राजपुरोहित मधून आणली असणार ना.
3: हो, अर्धा किलोची स्वस्तातली बर्फी आणण्यापेक्षा राजपुरोहितची पाव किलोची बर्फी कधीही चांगली. मी सेल्समन आहे तिथं, मला अनुभव आहे तिथला मालाचा, क्वालिटीचा. त्यामुळे आपल्या मुलांना मी जे सर्वोत्तम तेच देणार.
1: बरोबरच आहे तुमचं, पण काय हो, सगळं प्रेम मुलांनाच, माझ्यासाठी काही नाही.
3: हे काय, बर्फीचा एक तुकडा राखून ठेवलाय तुझ्यासाठी, घे.
1: आपण दोघं अर्धा अर्धा खाऊ.
6: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड. राजपुरोहितची चॉकलेट बर्फी, नो प्रिझर्वेटिव्ह, नो ऍडेड अधेसिव्ह, प्युअर फॉर्म ऑफ चॉकलेट. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्याशाळेसमोर, पोवई नाका, आयडीबीआय बँकेसमोर, विसावा नाका, पंजाब नॅशनल बँकेशेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथं.
7: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
8: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
7: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
8: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
7: संपर्क 74-47-47-97-79.
9: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आज आहे गुरुवार. आमच्या एका कार्यक्रमाविषयीच्या निवेदनात ऐकूया.
10: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन. ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
9: जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. असे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हो आमच्या सोबत रहा 103.1 MHz.
11: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.
9: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. विश्वासार्ह बातम्यांसाठी आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.
12: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
13: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
12: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1,000 वर्ष लागतात.
14: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक

0: प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी

राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला.

0: तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4,200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4,000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4,000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केले आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.
2: यात्रा, लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सुटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोटे आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही.
2: अच्छा,
1: एक सामान्य समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांवर ते फ्रीज चाललेलं असत आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
2: अच्छा,
1: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो.

0: एखादा व्हिक्टीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: पण
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळे टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल आरिस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल आरिस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोटून ठोटून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कस तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. मग त्यांनी बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे, गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात, आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर

0: गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
1: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
0: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
1: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
0: जागतिक
1: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय मग त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
0: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
1: अपडेट केला पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. ज्ञान मनोरंजन माहितीची अमोघवाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण नेहमीच ऐकत असता, त्या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या याविषयीचं निवेदन आता ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं.

आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, 17 मजली इमारत ही साताऱ्यातली पहिली वहिली उंच इमारत आहेच, पण जसं तिथे रेसिडेन्शियल फ्लॅट्स अवेलेबल आहेत तसंच कमर्शियल शॉप सुद्धा अवेलेबल आहेत, आणि त्याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्या बरोबर आहेत संतोष शेडगे सर। नमस्कार सर।
4: नमस्ते, बोला, काय म्हणताय, कशा आहात तुम्ही?
3: लँडमार्क टॉवर्स या इमारतीमध्ये तुम्ही एक शॉप बुक केलेला आहे, तर बेसिकली काय तुमच्या मनामध्ये याबद्दलचा विचार होता, तिथेच बुकिंग का केलेला आहे, कसं सोयीचं आहे, या सगळ्याबद्दल आम्हाला सांगा।
4: मुळातच सातारा शहरामध्ये माझी 5 दुकानं आहेत, हे माझं आता 6वं दुकान मी चालू करतोय। ग्राहकांची वाढती मागणी व ग्राहकांना आता तुम्ही बघताय की पूर्वी 2-व्हीलरचा क्लास असायचा, तर वाढती गर्दी आपण बघतोय शहरामध्ये, त्या अनुषंगाने आपल्याकडे काय करावं लागेल, तर बाबा आपल्याकडे पार्किंगची सुविधा असेल तर कस्टमर जास्त वाढेल।
3: बरोबर,
4: कस्टमरला कन्व्हिनियंट होतं ते, सगळेच कस्टमर 2-व्हीलर वरती येत नाहीत, तर काही 4-व्हीलर असतात, आणि 2-व्हीलर मध्ये आले तरी त्यांना पार्किंगची व्यवस्था असावी लागते दुकानासमोर। आता ह्या बेसिक गोष्टी झाल्यात। आपण आता बघतो की वेगवेगळे मॉल वाढतात पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये, पार्किंग असेल म्हणून आपण जातो आणि तिथं खरेदी करतो। मग हाच एक विचार डोक्यात घेतला, मग तसाच मी विचार करून विचार केला की बाबा मला अशी कोणती जागा आहे साताऱ्यात की जिथं माझं एक दुकान चालू करीन आणि ग्राहकांना सोयीचं पडेल, म्हणजे सगळ्यात महत्वाची पार्किंग आणि अद्ययावत बिल्डिंग अशा 2 गोष्टींचा मी विचार केला। आणि म्हणूनच मग मला लक्षात आलं की कंगराळकर साहेबांचं लँडमार्क टॉवर्स जे माझ्या दुकानापासून जवळच आहे, मला पण कन्व्हिनियंट पडलं, आणि बिल्डिंगची क्वालिटी बघितली, त्याच्यानंतर तिथं आसपास असलेला त्यांचा मेंटेनन्स त्यांनी ज्या पद्धतीने केलाय, ग्रीनरी बघितली, आणि निश्चितच कोणालाही भुरळ पडेल की आपलं स्वतःचं एक तिथं दुकान असावं, म्हणून मी त्या ठिकाणी बालाजी मोबाईलचा एक ब्रँच चालू सुद्धा केली दुकान घेऊन। मुळातच आपण एखादं दुकान चालवतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की बाबा हा माझं दुकान चांगलं चाललंय आणि मला काही फरक पडत नाही, पण ज्यावेळेस आपण एखादं नवीन गोष्ट करतो, बदल करतो, तर माझ्या ग्राहकांचा किंवा माझे जे जुने कस्टमर होते किंवा आता नवीन पण होत आहेत, या कस्टमरचा चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय। म्हणजे काय की त्यांना आवडतंय की आम्हाला कन्व्हिनियंट आहे, एकाच जागेवरती 148 शॉप्स आहेत तिथं, त्याच्यामुळे त्यांना

0: त्या दुकानात खरेदी केली तर अजून बाजूला काय त्यांच्या रिलेटेड गोष्टी असतील तिथे खरेदी करता येते. म्हणजे एक मार्केट तयार झाले तिथं आणि अशा मार्केटमध्ये फक्त माझ्या एकट्याचा फायदा नाही तर ग्राहकांचा सुद्धा फायदा होतो की बाबा एक गोष्ट घ्यायला गेल्यानंतर चार गोष्टी तिथे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अगदी चांगला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद
1: वा वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आता प्रसारित करतोय अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर। नमस्कार गौरीताई।
6: नमस्कार।
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं। 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची। सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला। नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली। 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती।
5: ओके।
6: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे। 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत। 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू।
5: अच्छा।
6: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत।
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com। आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे। तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना।
6: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा। म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो।
5: अच्छा।
6: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो। 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत। जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे
5: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदाय

0: पर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेटभेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता आनंद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे मंगलानाथ यांच्या स्वरातलं. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

0: मध्ये मसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण, अन जावयाला छान मानपान।
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण, अन जावयाला छान मानपान।
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे चांदीची खाण, आनंदाचं वाण।
6: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स। चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण। वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू।
7: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
6: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे। श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स। रांगोळे शेगडी फेस्टिवल। ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या।
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
6: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
4: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: सुगम संगीताच्या या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया मधुकर जोशी यांची रचना। सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संगीतकार आहेत दशरथ पुजारी।

0: संस्कृति और पर्यटन वर्ष के रूप में मनाएंगे। केंद्र सरकार ने नीट यूजी पुनः परीक्षा से पहले अफवाहों और फर्जी पेपर लीक की खबरों पर नकेल कसने के लिए प्रमुख सोशल मीडिया प्लेटफॉर्म को निर्देश जारी किए। पश्चिम बंगाल सरकार ने भारत बांग्लादेश सीमा पर बाड़ लगाने के लिए बीएसएफ को जमीन सौंपना शुरू किया। पश्चिम बंगाल की फलता विधानसभा सीट पर पुनः मतदान जारी। और आईपीएल क्रिकेट में कोलकाता नाइट राइडर्स ने मुंबई इंडियंस को 4 विकेट से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का यह अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण आहात आमच्यासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवरती। आकाशवाणीचं सातारा केंद्र। सकाळचे 8:15:16 झालेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
2: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
2: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं। आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते। आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकास नगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते। 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार सर।
4: नमस्कार
2: सर। 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं।
4: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही। आपल्या 4ही विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे। हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे। प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत। 4ही विंगमधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत। सध्या 5व्या विंगमध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत। त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत।
2: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
4: विसावा ग्रुपसाठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे। आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते। स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो। स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे।
2: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
4: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे। 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच, त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे। 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे। संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे। या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे। भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही। त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय। आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे।
2: सही।
4: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे। तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत। या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे। त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे।
2: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात सर। मला आता निघायला हवं।

0: मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
1: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
0: 72 94 94 64 64.
1: करेक्ट. शेवटची पाचवी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
0: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
0: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
7: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
8: XNO इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
9: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999-1827.

श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 8:40 आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वारणेचा वाघ, सतीची पुण्याई, वैशाख मणवा, वराडी आणि वाजंत्री आणि राणीनं डाव जिंकला या चित्रपटातली काही बहारदार गाणी. जरूर ऐका आज सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोतेहो सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपल्याला मागे एका मैत्रिणींनी प्रश्न विचारला होता की 23 वर्षाची मुलगी त्यांची आणि तिला कॅन्सर झाला, ती ट्रीटमेंट चालू आहे. पण खरंच जेव्हा ही ट्रीटमेंट कम्प्लीट होते, आजारातनं माणूस बरा होतो किंवा रिकव्हर होतो, त्याच्यानंतर पुढे काळजी घेणं गरजेचं आहे का? रिकरन्स होऊ शकतो तो का? काय काय काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल सांगा.
3: सो कॅन्सर आजार सुद्धा बाकी आजारांसारखाच आहे. जसा तो अचानक कोणालाही होऊ शकतो, तसंच एकदा झालेल्या व्यक्तीला तो एकदा झालाय म्हणून थोडीशी रिस्क वाढतेच.
2: बरं.
3: त्यामुळे अशा पेशंट्सना जरी ट्रीटमेंट पूर्ण झाली तरी आपण आता तुम्ही पूर्ण बरे झालाय आणि या गोष्टीकडे विसरून जावा असा सल्ला कधी देत नाही. ऑफकोर्स आपलं रुटीन लाईफ सुरू करा आणि याचा खूप विचार करत बसू नका हे नक्की सांगतो, पण अगदीच विसरून जाऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करा असंही योग्य नाही.
2: ओके.
3: सो ट्रीटमेंट पूर्ण झालेले पेशंट हे स्क्रीनिंग प्रोटोकॉलवर ठेवले जातात.
2: बरं.
3: सो डिझीज किती अग्रेसिव्ह होता, पेशंटचं वय काय आहे, होण्यामागची कारणं काय होती, जेनेटिक कारण होतं का, अशा गोष्टींचा स्टडी करून पेशंटला किती किती काळानंतर कुठल्या कुठल्या तपासण्या कराव्या लागणार आहेत आणि कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं हे समजवलं जातं.
2: बरं.
3: बेसिक ऍटलिस्ट आम्ही दर 3 महिन्याला येऊन डॉक्टरांना भेटा, दर 6 महिन्यातून काही बेसिक तपासण्या आणि वर्षातून एकदा पूर्ण फुल बॉडी स्कॅन हे आपण सजेस्ट करतो.
2: ओके. याबद्दल अजूनही बोलूयात. तत्पूर्वी मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83-800-43-536, 83-800-43-536, 8380-43-536. डॉक्टर स्नेहल, जसं आता तुम्ही म्हणालात की स्क्रीनिंग करत राहावं लागतं, काळजी घ्यावी लागते, पण मग आयुष्यभर या तपासण्या करतच राहायच्या का? सारखं सोनोग्राफी मॅमोग्राफी केलीच पाहिजे का? याबद्दल काय सांगाल?
3: ऍक्च्युली या गोष्टीकडे आयुष्यभर आपल्याला काहीतरी त्रास घ्यावा लागणार आहे असं बघण्यापेक्षा हे आपल्याला आयुष्यभराच्या प्रोटेक्शनसाठी आहे असं आपण पाहिलं पाहिजे. डेफिनेटली आयुष्यभर नाही सांगत या तपासण्या. कोणताही आजार त्याचा डिटेल्स म्हणजे त्याच्या बारकावे रिपोर्ट कसे होते हे कन्सिडर करून हा आजार परत येण्याची क्षमता किती आहे, किती चान्सेस आहेत, किती रिस्क आहे, हा विचार करून पेशंटला स्क्रीनिंग प्रोटोकॉलवर ठेवलं जातं. सो साधारणतः कोणताही आजार पहिल्या 3 वर्षांमध्ये परत येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. सो या 3 वर्षांमध्ये आम्ही दर 3 महिन्याला पेशंटला बोलवतो, दर 6 महिन्यांनी तपासण्या करतो असं लक्ष ठेवतो. पण एकदा हे 3 वर्ष पूर्ण झाले की थोडंसं कमी फ्रिक्वेन्सी करतो की 6 महिन्यातनं एकदा पेशंटने भेटावं, आणि एकदा 5 वर्ष पूर्ण झाले की ही रिस्क आणखीन कमी होते आणि मग आम्ही वर्षातनं एकदाच पेशंटला बोलवतो, किंवा काही बेसिक तपासण्या वर्षातनं एकदा करतो. सेल्फ स्क्रीनिंग तोपर्यंत पेशंट शिकलेला असतो, त्याच्यावर फोकस करा. तुमचं तुम्ही दर महिन्याला स्वतः स्क्रीनिंग करा आणि वर्षातनं एकदा मात्र व्यवस्थित ब्रेस्ट सर्जनकडनं तपासण्या करून घेऊन क्लिनिकली चेकअप करून आपण जस्ट बी शुअर की सगळ्या तपासण्या करून की हा मी माझी नॉर्मल लाईफ वर्षभर आहे, माझी छान लाईफ जगू शकतो. फक्त हा स्क्रीनिंग आपल्याला त्रास आहे असा विचार न करता ह्याच्याकडे एक लक्ष ठेवणं आहे. एक आपण सुद्धा आपल्या बॉडी बद्दल अवेअर राहावं आणि एक रेग्युलर चेकअप करून घ्यावा अशा दृष्टिकोनातून हे कंटिन्यू ठेवलेलं कधी चांगलं.
2: नक्कीच. म्हणूनच मैत्रिणींनो, जर का एकदा आजार होऊन गेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट नक्की फॉलो करा. त्याचबरोबर ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83-800-43-536, 83-800-43-536, 8380-43-536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील.

0: यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलतोय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत थोडी प्रतीक्षा.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचं संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. सीएए अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला 7:30 सुरुवात झाली असून 6:30 संपणार आहे. 2 अपक्ष उमेदवारांसह एकंदर 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर

0: केला आहे। तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे। देवांश पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुर रज्जाक मोल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर सीपीआयएमने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली। 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे। दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे। या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या सीबीआय कोठडीत वाढ केली आहे। छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे। इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल। या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील। हवामान। भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी। अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर। नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: ज्ञान, मनोरंजन, माहिती, गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 MHz। श्रोते हो, सकाळचे 8:42 झाली आहेत। आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीत संयोजन राम कदम यांचं, स्वर आहे उषा मंगेशकर यांचा आणि चित्रपट आहे वारणेचा वाघ।

0: चित्रपट होता सतीची पुण्याई. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज, केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्या शाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969 6999 1827.

माडगुळकर यांचं. संगीत संयोजन होतं राम कदम यांचं. स्वर होता आशा भोसले यांचं आणि चित्रपट होता वऱ्हाडी आणि वाजंत्री. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:15 झालेत. आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि चित्रपट आहे आए दिन बहार के.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: सई, ही तुझी बर्फी आणि सूरज, हे तुझं चॉकलेट.
4: चॉकलेट बर्फी,
5: ये
3: मिळालं ना दोघांना हवं ते?
4: हो.
2: अहो, 1/2 किलो आणली, राजपुरोहित मधून आणली असणार ना?
3: हो, 1/2 किलोची स्वस्तातली बर्फी आणण्यापेक्षा राजपुरोहितची 1/2 किलोची बर्फी कधीही चांगली. मी सेल्समन आहे तिथं, मला अनुभव आहे तिथला मालाचा, क्वालिटीचा. त्यामुळे आपल्या मुलांना मी जे सर्वोत्तम तेच देणार.
2: बरोबरच आहे तुमचं, पण काय हो, सगळं प्रेम मुलांनाच, माझ्यासाठी काही नाही.
3: हे काय, बर्फीचा एक तुकडा राखून ठेवलाय तुझ्यासाठी, घे.
2: आपण दोघं अर्ध अर्ध खाऊ.
6: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड राजपुरोहितची चॉकलेट बर्फी. नो प्रिझर्वेटिव्ह, नो ऍडेड अडेसिव्ह, प्युअर फॉर्म ऑफ चॉकलेट. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्याशाळेसमोर, पोवई नाका, IDBI बँकेसमोर, विसावा नाका, पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथं.
7: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
8: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
7: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
8: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
7: अगं, BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
8: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
7: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
8: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
9: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
10: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
11: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिशचुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
10: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25.

0: 1000 रुपये।
1: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
0: संपर्क 74 47 47 97 79।
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे बैराग।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
3: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
2: झालं सगळं. झालं बजेट तयार?
3: हो.
2: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
3: नको.
2: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी?
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट ब्रह्मचारी.

0: यात्रा आणि लग्न सराईनिमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजवा सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार एस डी बर्मन आणि चित्रपट आहे

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार होते आर डी बर्मन आणि चित्रपट होता बेमिसाल. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलतो आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. याचं सूत्रनिवेदन केलंय अजय गिजरे यांनी. ऐकूया अमृत कलश.

0: श्रोत्यांनो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोत्यांनो, सर्वप्रथम नौदलातील सेवा, त्याअंतर्गत 3 युद्धांमध्ये सहभाग, INS विक्रांत या विराट विमानवाहू युद्धनौकेवर सेवा आणि या नौदलातील सेवेनंतर तिथून निवृत्त झाल्यानंतर काही सामाजिक कार्यामध्ये अवयवदानसारख्या चळवळीमध्ये योगदान, असं विस्तृत कार्यांमध्ये रमलेले 83 वर्ष वयाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभलेलं आहे. मूळचे नाशिकचे असलेले श्रीयुत वसंत चिकोडे सध्या आयुष्याची संध्याकाळ आनंदात साताऱ्यामध्ये व्यतीत करत आहेत. तर आज आपण वसंत चिकोडे यांच्याशी बोलणार आहोत. चिकोडे सर, आपलं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आता तुमच्या अनुभवांच्या शिदुरीमध्ये काय काय दडले हे जाणून घेण्याची खरं तर खूपच उत्सुकता आहे. सुरुवातीला तुमच्या नौदलातील सेवेसंबंधी थोडं.
1: माझा आयुष्याचा मुख्य भाग तोच आहे. मी 1960 नौदलात भरती झालो, तर लगेच दुसऱ्या वर्षी गोव्याची लढाई झाली
0: 61
1: तर त्याच्यामध्ये माझ्या पायावरती तोफेत एक गोळा पण पडलेला, त्याचे अजून निशाणी मी बाळगतोय, डाव्या पायावरती पडलेला. तीन लढाईमध्ये एकंदरीत मी भाग घेतला 1961 गोवा. पण गोव्याची आम्ही लढाई मानत नाही, कारण ती लुटूपुटीची, एका दिवसात सगळं सकाळी सुरू झालं, संध्याकाळी संपलं. मग ते लढाईनंतर त्यांचं ते अल्फान्सो दी अल्बुकर म्हणून त्यांचं एक लढाऊ जहाज होतं, ते आम्ही पकडलं होतं. मग ते तिकडून आम्ही टो करून मुंबईला आणलं.
0: बर.
1: एक आपली आठवण म्हणून. त्यानंतर मग 1965 मी INS विक्रांतवरती होतो. INS विक्रांतवरती असताना आमची पाकिस्तान लढाई झाली होती आणि पाकिस्तान लढाईमध्ये आम्ही कराचीपर्यंत गेलो होतो.
0: बर.
1: तो एक अनुभव फार जबरदस्त होता. आणि विक्रांतमध्ये फायटर विमान उडवतो त्या डिपार्टमेंटला होतो, म्हणजे ती विमानं कशी उडवायची कशी, म्हणजे आम्ही इंजिनिअरिंग असल्यामुळे आम्हाला ते सर्व ज्ञान घ्यावं लागतं. नंतर तो 1965 लढाई झाल्यानंतर मग 1971 बांगलादेशला चितगावला, तर चितगावला आम्ही त्या पाकिस्तान नेव्हल बेसमध्ये आम्ही घुसलो होतो. मग तिथे मग हार्बरमध्ये घुसण्यापूर्वी त्या लोकांनी पाण्यामध्ये पाण सुरुंग पेरलेले होते, म्हणजे आपली धाजं गेली, आपली धाजं लोखंडी असतात ना, ते पाण सुरुंग मॅग्नेटिक असतात, ते अट्रॅक्ट करताना मग तिथे स्फोट होतो. मग ते आपल्या धाजांना बंदरात दळण्याचे मोकळा मार्ग मिळाला म्हणून ते पाण सुरुंग निकामी करण्याच्या कामावरती आम्ही होतो. मग ते निघून गेल्यानंतर मग आपल्या विक्रांतच्या विमानाने तिकडं अटॅक वगैरे सर्व केलं, सर्व झालं होतं. ते पण पाण्यावरून जायचं म्हणजे हार्बरमध्ये जायलाच पाहिजे ना बंदरामध्ये, तर ते निकामी केल्यानंतर मग आपली धाजं गेली. मग आम्ही जे काय सोपस्कार असं ते केलं आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की त्यांचे जवळजवळ 91,000 सैनिक पकडले होते. तो एक अनुभव फार जबरदस्त होता. आणि अजूनही मला सांगा असं वाटेल की मी संबंधितमध्ये पण होतो.
0: तत्पूर्वी मला थोडंसं असं म्हणायचंय की 65 आणि 71 जी लढाई झाली की नाही त्याची चर्चा खूप वेळाला होते किंवा बऱ्याच वेळाला त्याच्याविषयी ऐकायला मिळतं आपल्याला, पण 61 जे गोवा मुक्ती संग्राम झाला की नाही त्याच्या फार कमी आठवणी ऐकायला मिळतात.
1: मी तुम्हाला म्हटलं ना की गोव्याची लढाई आमच्या नेव्हल गॅझेटमध्ये लढाई म्हणलेली नाही, ते गोवा ऑपरेशन म्हणतात. ऑपरेशन आणि वारमध्ये फरक आहे, कारण ही म्हणजे कशी सकाळी सुरू झाली आणि संध्याकाळी संपली. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा वासवदिगामा हार्बरमध्ये आम्ही एंट्री, म्हणजे आम्ही बाहेरच होतो, आमचे कॅप्टन कृष्णन म्हणून होते त्यांच्या ह्याच्याखाली आम्ही लढाई सुरू केली होती. आणि त्यांचं ते जहाज ते त्याला बाहेर येता येईना, कारण त्यांनी अँकर नांगर टाकलेला होता आणि बाजूला सर्व व्यापारी जहाज होती.
0: अच्छा.
1: मग आम्ही त्यांना चॅलेंज केलं, तुम्ही बाहेर या नाही तर आम्ही तुम्हाला उडवतो. पण त्यांनी काय केलं, मग जसं होस्टेज करतात ना समोरून पकडून, काही करता येत नाही त्यामुळे काय करता येत ना, मग त्यांनी शेवटी नांगर तोडला त्याचा आणि ते मागे मागे गेले. आणि त्या वास्कोदिगामामध्ये काय आहे की पाठीमागून ती मांडवी नदी येते.
0: बर.
1: आणि त्याचवेळेला नेमकं ओहोटी चालली होती.
0: अच्छा.
1: ते ओहोटी झाल्यामुळे त्यांना ते जास्ती गाळात रुजत चालले ना. मग शेवटी त्यांना नाईलाजाने त्यांना सरेंडर व्हावं लागलं. मग ते सरेंडर केल्यानंतर मग त्यांना आम्ही जो काय आम्ही त्यांचं इंजिन चालू करायला गेलो, पण त्यांनी त्याच्यामध्ये गिअर बॉक्समध्ये सर्व बिघडवून टाकलं होतं. मग ते रिपेअर करण्यात बरं जमलं नाही. मग शेवटी त्याला दुसरा काही इलाज नव्हता, त्याला टो करून घेऊन यावं लागलं. तर टो करून मुंबईच्या जवळ आल्यानंतर तर मध्यरात्री, आता सिग्नल नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, काही नाही काही नाही, तिथे जहाजाचा दोरखंड तुटला.
0: बर.
1: बट त्या लोकांना आम्हाला मेसेज करता येणार, आम्हाला त्यांना सांगता येणार, कारण कम्युनिकेशन काही नव्हतं ना. आणि रात्रीची वेळ, म्हणजे हा एक अनुभव सांगतो तुम्हाला. आणि त्यानंतर मध्ये मागे ट्रीप थोडं मागे मागे गेलो, मग कळलं असं तर जहाज तुटलं, मग परत त्याच्या मागे आम्ही गेलो. मग परत त्याला हे करून परत टो करून

0: बंदरामध्ये आणलं त्याच्यावरती काही दिवस आम्ही मी होतो म्हणजे संती ड्युटी करत होतो म्हणजे जातभर जबरदस्त होतो म्हणजे फ्रिगेट होतो ते त्याला बाहेर यायला मी आलं बाहेर जर आलं असतं तर अजून लढायला तोंड फुटलं असतं पण त्यांचं ते एकच जात होतं ना आमची जवळ 15-20 जहाजं होती त्यामुळे मी आम्ही त्याला लढाई असं म्हणतच नाही
1: पोर्तुगीजांचे ताब्यात
0: पोर्तुगीजांचं अल्फान्सो डी अल्बुकर म्हणून त्याचं जहाजाचं नाव होतं
1: 61 ज्या वेळेला मग हे वॉर संपला किंवा ते ऑपरेशन संपलं त्याच्यानंतर मग तुम्ही प्रत्यक्षात तिथे काही ताबा घ्यायला वगैरे जाता गेला वगैरे असं काय
0: त्या जहाजावर ताबा घ्यायला म्हणजे आम्ही ते जहाज त्याच्यावरती काही दिवस आम्ही संत्री पण होतो ना
1: बर
0: कारण ते आपल्या नेव्हल डॉकयार्डला नव्हतं ते बेलाड पेरती डॉकयार्डला ते उभं केलेलं होतं
1: दुसरी गोष्ट अशी एक त्याच्यामध्ये आहे की सुधीर फडके आपले बाबूजींच्या पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे की त्यांनी स्वतःही त्या गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतलेला होता
0: त्यांनी म्हणजे त्यांचं निराळ होतं त्यांचे सत्याग्रह होता त्यांचा तो हिरवे गुरुजी पहिले शहीद आणि बाबूजी म्हणजे त्यांनी ते रात्री रेज वीज बदलून ते फार एक्सायटिंग ते आम्ही वाचलं ते आणि ते त्यांचं निराळ होतं आमचं म्हणजे निराळ होतं ना आमची म्हणजे प्रत्यक्ष लढाई होती ना की म्हणजे आम्हाला तो आदेश दिला ते गोवा मुक्तच करायचा म्हणून आमचं आर्मी नेव्ही एअरफोर्स अलग होतो आर्मीने इकडे अटॅक केली आम्ही बाय सी अटॅक केली आणि एअरने वरून अटॅक केली ते तिन्ही ऑपरेशन म्हणजे कम्युनिकेशन ज्याला म्हणतात त्याचा यांचा काय संबंध नाही त्यांचा सत्याग्रह ज्याला आपण म्हणतात
1: तसं पण मग अशी कधी गाठ वगैरे पडली तुमच्या
0: नाही नाही नाही
1: कारण बाबा आमटेंची वगैरे तुमची गाठ पडलेली आहे
0: तसं बाबा आमटेंचं म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर मी नुकताच रिटायर झालो तो काय करावं मला त्या गोष्टीची आवड पण होती आणि ते गोवा ऑपरेशनला पण नंतर मग आमचा सर्व्हे चालू होता सर्व्हे शिपमध्ये थोडं 6 महिने आम्ही तिथे काढले आणि त्याच्यानंतर मग 65 पाकिस्तान वॉरमध्ये तर त्याच्यामध्ये एक असा सिग्नल होता मदर विदाऊट चाइल्ड म्हणजे विक्रांत हे जहाज त्याला धोका असतो सबमरीन पासून पाणबुडी पासून आणि त्यावेळेला 2 अँटी सबमरीन शिप नव्हती तर तो सिग्नल आपल्या गुप्तचर यंत्रणेने पकडला मदर विदाऊट चाइल्ड मग त्यावेळेस ऑपरेशन बदलून आम्ही तिकडे पलीकडे अंदमानला गेलो विक्रांतला ते त्यांचं टार्गेट करायचं होतं मग त्यामुळे ते सगळं ऑपरेशन सगळं बदललं मग आम्ही दुसऱ्या जहाजात म्हणजे मैसूर म्हणून जात होतो आणखीन इतर जहाजांनी म्हणून मग ते कराचीवर अटॅक केलं आणि विक्रांत इकडे होतं कारण इकडून काही धोका होऊ नये तर विक्रांतला मारण्याकरता म्हणून त्यांची PNS गाझी हे सबमरीन आली होती आणि ते विशाखापट्टणला ती तळ ठोकून होती पण त्यावेळेला त्यांना काय जमलं नाही पण इकडे काय झालं गोव्यापासून जवळजवळ 280 किलोमीटरवरती समुद्र किलोमीटरवरती आपलं INS कुकरी दे अँटी सबमरीन म्हणजे सबमरीनचा पाठलाग करण्याकरता जहाज असं ते विक्रांतसाठी ठेवलं होतं तर त्या जहाजावरती सबमरीन अटॅक केली त्या सबमरीन अटॅक केल्यावर आपलं ते जहाज जवळजवळ 5 ते 7 मिनिटात डुबलं कारण त्याने जे टारपेडे मारले ते जहाजाच्या इंजिनवरती फ्रंट साईडला आणि बॅक साईडला माझा एक मित्र होता तिथे तो म्हणतो मला 15 सेकंदामध्ये जहाज खाली बुडलं तो इंजिन रूम मध्ये होता मी वर येईपर्यंत जहाज डुबलो होतो त्यातून दुसरी गोष्ट डिसेंबरचा महिना होता 23 डिसेंबर 1 थंडी रात्रभर ते बिचारे पाण्यामध्ये होते कारण ते लांब असल्यामुळे पटकन मदत मिळाली ना रात्र मग तर आमच्या नेव्हीमध्ये काय असं तुम्हाला कुठे काय समुद्र पोहून कुठे चॅम्पियनशिप करायची नाही मदत मिळेपर्यंत फक्त डोकं पाण्याच्यावर राहिलं पाहिजे हा तो प्रकार होता मग त्यानंतर मग ते मदत आली तोपर्यंत ते सर्व जहाज डुबलं होतं सर्व माणसं किती 25-30 माणसं काही ती वाचली मग नंतर मग हा बदला 71 तीच सबमरीन विशाखापट्टणच्या बाहेर डुबवली मग तिथे विशाखापट्टण हार्बरच्या बाहेर जाळ्या लावलेल्या होत्या त्या जाळ्यामध्ये ती फसली जाळ्यावे फसल्यावरती त्याचा स्फोट झाला तो मग त्यांनी सांगितलं की आमची PNS गाजी नाहीच आहे मग आमचे डायव्हर्स खाली गेले ते सगळे प्रूफ त्यांचे लॉग बुक ते PNS गाजीचं तेवढं कटिंग करून सर्व पाण्याखालनं सर्व घेऊन मग जगाला आम्ही सगळं दाखवलं की आम्ही खरंच त्यांची डुबवलेले आणि त्याला नंतर मी सबमरीनमध्ये पण होतो 2.5-3 महिने मी पाण्याखाली होतो म्हणजे
1: ते काय कारण होतं
0: ऑपरेशन
1: अच्छा
0: 65 घोष आहे 71 मी इकडे बांगलादेशला आलो होतो तर सबमरीनमध्ये काय पाण्याखालून सर्व करायचं असं ना वरती यायचंच नसं मग त्यामुळे बाहेर काय चाललं कळायला मार्ग नसतं कारण त्याला बाकी जहाजासारखे पोर्टल नसत काय नसत खाली पाण्याखाली सगळं अंधारत पण तुमचं शेगडी पेटू शकत नाही कारण आग पेटू जाणार कुठे
1: बरोबर
0: पण तेच पाणी तेच हवा आणि पूर्वी त्या सुरुवातीच्या संपनी रशियाच्या होत्या त्या बॅटरीवरती आणखीन डिझेलवरती चालायच्या म्हणजे पाण्याखाली गेलं की बॅटरी वरती आलं की डिझेल इंजिन आता सर अटॅमिक वरती आता काय कित्येक वर्षानुवर्ष खाली राहू शकतात आता तर पुष्कळ मॉडर्न झालेले आमच्या वेळेस म्हणजे हरिबल लाईफ होतो
1: त्यावेळेला तुमची खाण्याची वगैरे व्यवस्था कशी
0: नाही सर्व टीन फूड सर्व असायचे ना ते तुम्ही काय फोडणी बिंडी दिली पापड पाहिजे बिर्याणी असला प्रकार नाही बटाट्याचे टीन बटाटे सर्व जे काय असेल सर्व टीनचंच तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जुन्या फिल्म पत्त्याच्या डब्या मिळतात त्याच्यामध्ये आम्हाला परोटे यायचे ते तांबडे होते कुठल्या मांस होतं कसले मांस होते काय चालतं त्याला काही इलाज नाही पण नंतर ते पोर्क ज्याला म्हणतात मांस ते नुसतं गरम करायचं आणि खायचं आता 65 लढाईची आधुनिक गोष्ट सांगतो की 65 लढाईमध्ये आम्ही जवळजवळ 1 महिना

0: नुसतं चिंचेचं पाणी नाही भातावरती होतो, कारण जबरदस्त बोट हालत होईल, लोक उलट्या फार होईल. आणि मी जरा स्तुती करत नाही, पण मी जरा कणखर होतो. म्हणजे आम्हाला इंजिनचा प्रॉब्लेम येऊन व्हायचं. नंतर अजून एक हृदयाची कोरलेली घटना सांगतो, हे 7 दिन मी आयुष्यात विसरणार नाही. आम्ही कलकत्त्यावरून निघालो होतो आणि अरेबियन समुद्रापेक्षा बे ऑफ बेंगॉल नेहमी खवळलेला असतो, म्हणजे मद्रास आणि विशाखापट्टणम साईड. आणि त्या समुद्रामध्ये आमची जी हालत झाली, आमचं एक इंजिन बंद पडलं. मग आमचा कॅप्टन म्हणाला की दुरुस्ती करायची का, तर आमचे इंजिनियर म्हणाले नको, गॅरंटी देता येत नाही. मग तसंच आम्ही आलो आणि तुम्हाला जर भारताचा नकाशा डोळ्यासमोर म्हणलं तर आपला सिलोन येतो वाटे, श्रीलंका, त्याला असा वळसा घावा लागतो. सिलोन आणि भारताच्या मध्ये तर समुद्र, तिथे आमचा राम सेतू आहे, तर ही मोठी दादा तिकडे जात नाहीत. मग असा वळसा घेऊन आलो, तिथे काय होतं की इकडे अरेबियन समुद्र, इकडे बे ऑफ बेंगॉल आणि खाली हिंद महासागर, हे तिन्हीचे करंट इतके जबरदस्त असतात की मोठमोठी झाडं सुद्धा वेळवेळखडी होतात जहाज. मग तेव्हा आम्ही रात्रीचा क्रॉस करतो नेहमी पोती, कारण लोकांना उलट्या उलट्या. मग तिकडनं आम्ही आलो कोचीनला. कोचीनला परत प्रॉब्लेमच होता ना, पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला, पाणी प्यायला नाही, कारण मशीन चाललं तर तुम्ही जगणार ना. मग त्यामुळे पाण्यावरती कंट्रोल, आम्हाला एकच बाटली पाणी, आंघोळ करा, प्या, काही करा. मग कोचीनला आल्यावर तर परत आमच्या कॅप्टन म्हणून जायचं घरी पर्यंत नको. तसं करत आम्ही आता पुढचं आहे का, आम्ही अलिबागपाशी आलो. अलिबागपासून मुंबईची कुलाब्याची दांडी आम्हाला लाईट हाऊस दिसतंय आणि समुद्र असा खवळलेला होता, असं वाटतं की जहाज पोटात समुद्रात जाते गे. आणि आम्हाला 24 तास लागले, अंतर फक्त 2-3 तासच आहे, कारण आमचं एक इंजिन बंद होतं. म्हणजे समजा आम्ही 2 किलोमीटर पुढे गेलो होतो, 1 किलोमीटर मागे पाण्याच्या करंटमुळे. तर एक जबरदस्त असा तो माझा अनुभव मी आयुष्यात कधी विसरला. 23 जुलै ते 1 ऑगस्ट 1968 आणि दुसऱ्या दिवशी लगेच आमचं मॉरिशसला प्रयाण होतं.
1: या क्षणी तुम्हाला अशी मदत वगैरे नाही मिळू शकत काही?
0: नाही, तुम्हाला सांगतो आता, वॉरशिपमध्ये कॅप्टन कधी मदतीचे हक मारत नाहीत, कारण आम्ही दुसऱ्यांना मदत करायची असते, कारण कॅप्टनला ते लाजीरवण असतात. तुम्हाला सांगतो, कॅप्टन मुल्ला म्हणून जे होते INS कुकरीवरती, ते स्वतः त्यांनी लाईफ जॅकेट घेऊन उडी मारली नाही, त्यांनी बाकीच्या लोकांना सांगितलं तुम्ही उडी मारा. शेवटपर्यंत कॅप्टन कधी ब्रिज सोडत नाही, ते स्टूलवरती खुर्चीवरती बसूनच जलसमाधी घेतली कॅप्टन मुल्ला म्हणून.
1: पण असं जे म्हटलं जाते की त्या जहाजाबरोबर तो कॅप्टन जातो, तर
0: हे एकच घटना घडली ना. तसं आपलं कुठलं जहाज डुबलेलं नाही, त्या वॉर टाईममध्ये 65 लढाईमध्ये INS कुकरी ते अँटी सबमरीन विक्रांत बरोबर तिला संरक्षण म्हणून पाठवलं होतं, त्याला तिला ड्युटी इकडे लावली होती. मग दुसरी 2 जहाजं गेली, विक्रांत तिकडे हलवलं. संदेश मी तुम्हाला म्हटलं, तर वॉरमध्ये असं कधी होतच नाही आपल्या अशा कधी. म्हणजे हे प्रथमच घटना INS कुकरी, तर तो मी तुम्हाला अनुभवतो ऑगस्ट.
1: म्हणजे ही एक भावनिक गुंतवणूक असती त्या कॅप्टनची त्या जहाजाबरोबर, असं म्हणायचं का बाय रूल त्या कॅप्टननी तसं जायचं
0: काय नाही काय असं माहिती. एक प्रत्येक जहाजाचा कॅप्टन हा त्या जहाजाशी एवढा इमोशनल असतो, भले त्याने 2-3 दिवशी कार्य की म्हणून आमच्याकडे माय शिप माय कमांड तो होल अँड सोल. तर ते असं सोडून मग तुम्ही लोकाला सांगा रणांगणातून पळायचं नाही, आणि ते कॅप्टनच पळालं तर कसं. उदाहरणार्थ थोडं किंवा सेनापतीने मी पुढे असतो, भले शिपाई लढतात पण नाव होतं सेनापतीचं. आता इथे सुद्धा सर्व लढले सर्व, पण नाव होतं कॅप्टनचं ना. मग ते कॅप्टन असं कधी जहाज सोडून जातच नाही, म्हणजे SOS त्याला म्हणतात,
1: बरोबर,
0: मे डे. तर त्याच्यामुळे ते वॉरशिपमध्ये असं होत नाहीये, पण आम्हाला वॉरशिपमध्ये सर्व ठिकाणी ड्युटी करायला पाहिजे ना.
1: तुम्हाला हे आर्म्स अँड अॅम्युनिशन वगैरे ते पण सगळं, शस्त्र चालवणं वगैरे ते पण तुम्हाला सगळं माहीर होतं, तुम्ही
0: बेसिक
1: ते यावंच.
0: ऍक्च्युली ते गनर वगैरे सर्व अलग असतात,
1: पण आम्हाला तुम्ही विक्रांत वरती पण ड्युटी केली, तर मग त्याच्यावरती विमानं वगैरे लँड होणं हे सगळं आहे, तर मग त्याचंही काही थोडस जुजबी प्रशिक्षण
0: ट्रेनिंग आम्हाला देतात ना.
1: म्हणजे विमान उडवण्याचं पण
0: नाही आमचा त्याचा काय संबंध नाही. आता विक्रांतमध्ये काय असं की नॉर्मली विमान रनवे बराच मोठा लागतो, विक्रांतला 250-300 फुटामध्ये त्यांना विमान उडवायचं असं. म्हणजे विमान असं गेलं ते स्टीमनी त्याला उडवतात, ढकलतात त्याला, म्हणजे कॅटापल्ट ज्याला म्हणजे धनुष्यबाण, ताणायचा नाही त्यांना सोडायचं. म्हणजे असं असं जात. आता आमच्या समोर एक विमान खाली पडलेलं, पायलट त्याला वर उचलता आलं नाही, उचलता आल्यावर बरं कमी उंचीवरती इजेक्शन सीट मारता येत नाही, म्हणजे छत्री पॅराशूट उडता येत नाही, आमच्या समोर गेला.
1: मग ते पाण्यात
0: गेल खालाच, काही करता येत नाही. पहिलीच त्याची लँडिंग होती.
1: अरे बाप,
0: तर लँडिंगला काय असं 4 वायरी असतात हायड्रॉलिक, तर त्यांना आरशामध्ये असं गाडीला कसा आरसा असतो, बाजूला आरसा असतो, ते हुक असतो विमानाचा, हुक टाकला मागे की त्यांना कळतं अडकले की नाही. पण त्याचा पहिलीच वेळ त्याला ते जमलं नाही, जमल्यानंतर तो स्पीड तिला कमी करता येत नाही ना. स्पीड जास्ती असले तर विमान उचलणार, स्पीड कमी असल्यामुळे त्याचं समोर साप पण खाली पडलं.
1: असं तर तुम्ही बरेच वर्ष त्या INS विक्रांत बरोबर काम केलं.
0: हो, 3 वर्ष
1: काम केलं. आणि म्हणजे ती म्हणते की वन हू चॅलेंजेस मी विल डिफीट डेफिनेटली.
0: आता तुम्ही
1: मला आव्हान देणाऱ्याचा पराजय निश्चित आहे.
0: आता विक्रांतजी अजून एक आठवण सांगतो की तिथे अँटी सबमरीन जहाज पण असतात, म्हणजे समुद्रामध्ये विक्रांतला मी मगाशी म्हटलं सबमरीन

0: जास्ती धोका असतो आणि संपनी काय असेल बरोबर हे दादाच्या बरोबर खाली राहते म्हणजे मला रडार विडार काही कनेक्शन कळत नाही दादाला मग तिथनं त्यांचं ऑपरेशन चालतं मग ते न होण्याकरता म्हणून ते एलईडी म्हणून एक विमानाचा प्रकार आहे ते पाण्यामध्ये स्पान सुरुंग टाकतात आणि जवळजवळ 300-400 फूट पाणी वर उडतं मग त्याच्यामध्ये पाण्यामध्ये एकदा दाब झाला की संबंधित फाटते आंध्रमध्ये विशाखापट्टणला मी जी संबंधित तुम्हाला म्हटलं ती संबंधित त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर आणून ठेवली लोक आनंदाने बघायला जातात 100 रुपये काय ते तिकीट आहे आता ते नवीन विक्रमादित्य म्हणून केलेलं त्यांनी ती फार मोठी आहे म्हणजे ते विक्रमादित्य
1: विक्रांतपेक्षा मोठी आहे
0: विक्रांतपेक्षा मोठी
1: बर
0: INS विराट आहे ते पण आता स्क्रॅप होईल कारण काही ठराविक वर्षानंतर ते झाडं स्क्रॅप करतात कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते ना आणि आता तर बराबर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आमच्या म्हणजे एकदम ब्रिटिश झाडं सगळे
1: दुसरी गोष्ट मला अशी विचारायची आहे की समाजसेवेकडे कसं काय वळला ती आवड कशी काय
0: आता विक्रांतमध्ये रिटायर झाल्यानंतर मी जवळजवळ 29 वर्ष औषधी कंपनी सँडर्स माहिती असेल त्याच्यामध्ये काम करतो तिथे मी युनियन लीडर म्हणून काम करतो मग युनियन लीडर म्हटलं की थोडंसं सोशल कॉन्टॅक्ट येतच ना मग तिथनं मग रिटायर झाल्यानंतर मी नाशिकला शिफ्ट झालो त्याच्या अगोदर मी नवी मुंबईत राहत होतो माझं नुकतंच लग्न झालं मी नेव्ही सोडल्यानंतर लग्न केलं मग मुलगा वगैरे झाला तर मग नवी मुंबई मग मी 2005 त्या कंपनीत रिटायर झाल्यानंतर नाशिकला आलो नाशिकला आल्यानंतर आमच्याकडे कृतार्थ ज्येष्ठ संघ आहे तिथे मी 10 वर्ष कार्यवाह होतो सेक्रेटरी तर आमच्यात नेमकं मी जे होतो त्या 2-3 वर्षांनी आमचं सिल्वर ज्युबली रौप्य महोत्सवी वर्ष होतो त्यामुळे नाट्य चित्र क्षेत्रातील अगेन मान्यवरांचा माझा संबंध झाला आणि मला जरा ह्या कार्याची आवडत होती पहिल्यापासून त्यामुळे प्रकाश आमटी तुम्हाला माहिती असतील मंदाकिनी आमचे माझ्या घरी येऊन गेलेले मग तिथे मी जाऊन काम केलं बाबा आमटींकडे काम केलं कुष्ठरोग्यांची सेवा तर त्यांनी मला ते सोमदेवला त्यांचा एक प्रकल्प होता ते म्हणाले की मी एक्स नेव्ही आहात आम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनसाठी तुम्ही काम करू शकाल का म्हणजे चालेल मला काय प्रॉब्लेम नाही आणि आम्ही तुम्हाला मेहनताना म्हटलं मला मेहनताना को मला पेन्शन मिळतं माझं त्या व्यवस्थित चालतं पण मिसेस तयार नव्हती ती म्हणजे मला जमणार ना तुम्ही जाऊ रा मग ठीक आहे तरी मी दोन्हीकडे महिना महिना काम केलं
1: अच्छा
0: आणि तिथनं मग नंतर मग मी मगाशी म्हणजे 2016 देशाई संघाचा कार्यवाह असल्यामुळे आम्ही निर्णय क्षेत्रातील निर्णय लोकांना बोलवायचं तर त्याच्यामध्ये सुनील देशपांडे म्हणून पुण्याचे आहेत ते तेव्हा नाशिकला राहत होते
1: त्यांच्या
0: मला हा त्यांच्या मला ही संकल्पना आली की पायी आपण पदयात्रा करावी तर तेव्हा आमचा 37 किलोमीटर आम्ही एका दिवसात चाललो होतो मी रोज आम्ही जवळजवळ 15-20 किलोमीटर चालायचो सकाळी 5 सुरू करायचं 12:30-1 जे गाव होते आमच्या अगोदर प्रोग्राम ठरलेले असायचे मग कुठे शाळेमध्ये जा देवळामध्ये जा राहण्याची सोय हॉटेलमध्ये असं नाहीच पायी फिरायचं ना आम्ही मग लोकांमध्ये आम्ही जनजागृती की आवेदन का करायचं नेत्रदान का करायचं आता मी माझ्या मिसेसचं नेत्रदान केलंय आणि स्किन तर ते लोकांचा गैरसमज असतो की नेत्रदान केलं तर आमचे पुढच्या पिढी मी ते आंधळ होतील असं काय नसतं लोक घाबरतात आता लोकांना वाटतं नेत्रदान म्हणजे कम्प्लीट हे काढतात असं नाही फक्त आता काळं बुबलं तेवढंच काढतात आता माझ्या मिसेसच मी करणार मग कोण ऑब्जेक्शन घेणार नव्हतं ना तर आम्ही लोकांना ते सांगण्याकरता म्हणून सगळीकडे म्हणजे गोव्यामध्ये गेलो होतो मुंबई गोवा नागपूरला गेलो होतो विदर्भामध्ये गेलो होतो मराठवाड्यामध्ये गेलो होतो आणि पश्चिम महाराष्ट्र
1: असं पायी किती झालं
0: 5000 किलोमीटर आम्ही फिरलो
1: होय याला कसा होता लोकांचा प्रतिसाद
0: अतिशय होतं मला मराठवाडा आणि विदर्भामध्ये आम्हाला जास्ती चांगला प्रतिसाद मिळेल तुम्हाला उदाहरण सांगतो जालनामध्ये एक मुलगी होती छोटी 4 वर्षाची तिचं हृदय फक्त 14% काम करत होतं आणि आम्ही तिकडे प्रसार केलेला होता तर तिथे एक 19 वर्षाचा मुलगा आई वडिलांबरोबर चाललेला होता स्कूटरवरून त्या बॅरियरवरती गाडी त्यांची आपटली आई वडील वाचले मुलगा डोक्यावर पडला मेंदू मृत झाला आणि हे आम्ही सांगितलं असल्यामुळे मग त्यांनी सांगितलं आम्हाला आणि मेंदू मृत झाला म्हणजे तुमचे अवयव सर्व चालू असतं पण ते मेंदू काम करत नाही हृदयावरही चालू असतं मग त्या मुलीला हृदयाची जरुरी होती ना मी सांगितल्यामुळे त्या आईवडिलांनी चांगलं हे केलं की त्यांनी हृदयदान देण्याचा आता हृदयदान किंवा किडनी दान किंवा जे काय अवयव असं मेंदू मृत झाल्यानंतर आपण जवळजवळ 27 अवयव दान करू शकतो शरीरातले मी किडनी म्हणा तुझं फुफ्फुस म्हणा हृदय म्हणा डोळे असतात पुन्हा आतडी म्हणा तर त्यांनी मग सांगितलं असं द्यायचं पण आता तुम्ही द्यायचं म्हणतात असं लगेच देत नाही ते डॉक्टरांचं एक पॅनल असं म्हणजे प्रादेशिक लेवलवरती आणि एक लोकल लेवलवरती मग ते डॉक्टरांचं पॅनल आता हॉस्पिटल डॉक्टर सांगितलं म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्वी फार गडबडी व्हायची तुम्हाला गरबड किडनी काळा बाजार तर चौने म्हणून गव्हर्नमेंट नवीन रूल काढलेलं आहे मग ते डॉक्टरचं मग पॅनल असं मग त्यांनी कळवलं मग यांनी नोंदणी केली होती मग लगेच त्यांनी ते ग्रीन कॉरिडॉर आता ग्रीन कॉरिडॉरमध्ये राष्ट्रपतीची गाडीसुद्धा अडवू शकतो मग ती तिकडनं जालन्याहून औरंगाबादला आणलं बाय रोड आणि औरंगाबाद टू डायरेक्ट मुंबई बाय फ्लाईट मग त्या मुलीमध्ये ते हृदय बसवलं म्हणजे 9 वर्षाचा मुलगा ही 4 वर्षाची मुलगी तो मुलगा तर गेलाच आता गंमत व्हावी की 9 वर्षाच्या मुलाच्या हार्टबीट्स आणि 4 वर्षाच्या मुलीच्या हार्टबीट्समध्ये फरक पडतो ते लेवलिंग करायला लागतं मग तिला परत इन्क्युबेटरमध्ये ठेवून ती काही औषध उशीर करून आता ती मुलगी व्यवस्थित आहे
1: बर
0: तिला ते हृदयदान झाल्यामुळे तिला नवीन जीवन मिळालं. त्या मुलीचा माझ्या हस्ते सत्कार झाला होता, मला अतिशय आनंद वाटला, मला भरून आला होता, माझ्याकडे फोटो पण आहेत. तर हा एक फायदा म्हणजे लोकांचा पतीचा

0: होता. इथे तुमच्या साताऱ्यामध्ये पण ते फुफ्फुस आणि हृदयात बदली केलं होतं, ट्रान्सप्लांट केलं होतं.
1: या मोठ्या लोकांचं सान्निध्य तुम्हाला लाभलं, डॉक्टर आमटे किंवा सुनील देशपांडे, तर यांच्या सान्निध्यामध्ये तुम्हाला शिकायला काय मिळालं?
0: बरंच
1: विचार कुठले मिळाले त्यांचे?
0: आता बाबा आमटेंचं उदाहरण सांगू, त्यांना फक्त उभं राहता येतं किंवा आडवं, ते बसू शकत नव्हते कारण त्याचा मणक्याचा प्रॉब्लेम. अशा माणसाने त्यांना किती दुःख किती त्रास होते तेवढं करून त्यांनी एवढं सामाजिक कार्य केलं. मग त्याच्यामुळे आपण काहीच नाही. प्रकाश आमटे, आता तो प्रकाश आमटे तिथे हेमलकसा संपूर्ण नक्षलवादी एरिया, त्यांनी आपला एवढा जीव धोक्यात घालून काम केलं, मग त्यांना किती त्यांना करेज असेल. मग त्यामुळे आपण काहीच नाही. आता मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की अशा लोकांच्या सान्निध्यात मला काही कार्य करायला मिळालं. त्यामुळे निश्चित त्यांचे ते प्रेरणादायक आयुष्य ना. बाबा आमटे म्हणा, मंदा आमटे, साधनाताई, डॉक्टर रवी आमटे, त्यांचं संपूर्ण आमटे कुटुंबीयच त्यांनी त्यांना वाहून घेतलेले. ते
1: नेगलच्या विषयी बरेचसे काही त्यांनी लिहिलेलं आहे प्रकाश आमटेंनी, तर त्याचीही किंवा त्यांचे प्राणी वगैरे बघण्याचा योग आला होता.
0: हा, जंगल एरियात आहे. जंत्रपूरला तुम्हाला माहिती आहे कोळशाच्या खाणी आहेत, तिथनं पुढे तो हेमलकसा संपूर्ण जंगलच आहे. तो म्हणजे इतकं की सूर्याची किरण सुद्धा तिथे पडत नाहीत. आणि अशा ठिकाणी आज प्रकाश आमटे काम करतायत. म्हणजे पु ल देशपांडे म्हणायचे की तीर्थक्षेत्री जाण्यापेक्षा ह्या आधुनिक क्षेत्राला भेट द्या, हे खरे इथे खरे देव इथे आहेत. नाना पाटेकरांचं किती काम आहे हेमलकसाला, त्यांचं पु ल देशपांडेने किती मदत केलेली आहे. मी त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात कितीतरी लाखो रुपये त्यांना त्यांनी दिलेले. आणि बाबा आमटेंचा भारत जोडो कार्यक्रम, तो पण फार म्हणजे त्यांचा फार चांगला अनुभव होता म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, सैन्यात असल्यामुळे मला ह्या गोष्टी मला भीती वाटत नाही, मला आवडत आहे. आता कुठे लँडिंग करायचं असलं तर मी पहिला मी म्हणजे आता समजा ते आम्ही आता मी गोवा लढायचं सांगितलं ते त्या दादावरती जायचं होतं ना. आता आपण इंजिनियर असल्यामुळे आम्हाला इंजिनियरच्या लोकांना पाहिजे पण आणखीन होतो. मग व्हॉलेंटियर विचारते आपण पहिला बांगलादेशला चितगावला एंट्री करायची आपण पहिला. मला पहिला सांग तर आता हे आवडताना आपल्याकडून सांगितलं पण आपल्याला काय ते एक्साइटिंग वाटतं ना, करिअर चांगलं काय होतं. मला जास्ती लोकांची आवड, लोकांमध्ये राहायला आवडतं, बोलायला आवडतं.
1: आयुष्यामध्ये इंजिनिअरिंग केलं तुम्ही?
0: हो, नेव्हीत असताना.
1: म्हणजे पहिलं शिक्षण तुमचं कुठपर्यंत आहे?
0: साधं हायस्कूल आणखीन मग म्युन्सिपाल्टी शाळा. नेव्हीत गेल्यानंतर मग आम्हाला ते विचारतात तुम्हाला कुठली चॉईस. आमची एक परीक्षा असते एसपी टेस्ट म्हणून त्याला म्हणतात, की तुमचा कल कुणीकडे ते बघतात.
1: पण मग नेव्हीतच का जायचं असं काही होता उद्देश?
0: ते माझा मामा नेव्हीत असल्यामुळे तो नेव्हीत भरती झाल्या मुलांना हे मिरज सांगलीची मुलं यायची भेटायला तर घेऊन येतं. ते ड्रेस बी जरूर बघून जरा बरं वाटायचं. कारण तेव्हा माझं वय किती 16 होतं ना, म्हणजे 16 15 होतं तेव्हा 9वीचं. मामा म्हणलं मामा मला भरती व्हायचंय. मग ते गेलो तरी ते आई आमचे वडील नाही म्हणत होते. तरी गेलो. आमच्या आजोबा आई वडिलाला फार बडबडले काय त्याला नेव्हीत पाठवलं मुलं द्यासी. आम्ही चार माझा दुसरा भाऊ पण नेव्हीत, माझ्या पाठचा भाऊ तो पण नेव्हीमध्ये. मला बघून तो म्हणा तो पण नेव्हीत गेला. पण त्याची लाईन अलग होती, माझी निराळी होती. तर आम्हाला तिकडे पहिलं आमचं ट्रेनिंग विशाखापट्टणला असतं, तिकडे आम्हाला 6 महिने ट्रेनिंग बेसिक म्हणजे गन चालवायची. शूटिंगमध्ये माझा दुसरा नंबर होता गन फायरिंग आणखी पिस्टल फायरिंगमध्ये. आउट ऑफ 600 595 597. अरे सांगण्यात मला या गोष्टी पहिल्यापासून आवड. आता माझे म्हटलं बालपणी आपण काय साधं चाळीतलं आमचं जीवन. त्यामुळे पण नंतर मग ते काय म्हणतात ना, विशाखापट्टणकरांचं एक वाक्य आहे की माणसाने समुद्रकिनारे जाऊन बसावं, मन विशाल होतं, हृदय विशाल होतं. त्यांच्या काही गोष्टी त्यांनी लिहिलेलं आहे.
1: खरं
0: खरं माझ्यासारखं सर्वांचं असेल असं नाही, पण मला सर सगळं उदार दृष्टीने बघायची सवय होती.
1: बराच प्रवास झाला का नाशिक मुंबई सातारा?
0: हा, आधुनिक माझे प्रवास होते. मी आता मी 2 वर्षापूर्वी अमेरिका दौरा झाला, 25 युरोप दौरा झाला, आणि नुकताच मी आता न्यूझीलंडचा दौरा पण झाला.
1: आता तुमचं वय वर्ष 83,
0: आता माझं 82, आता मला ऑगस्टला 83 लागेल.
1: हैदराबादला एकटे जाऊन येतात एसटी न ते सुद्धा?
0: हैदराबाद माझी सासूरवाडी ना.
1: हो, पण एसटीने एकटे जाऊन येतात अजून?
0: हो हो.
1: विशेष आहे म्हणजे कुणी तुम्हाला सोबत नाही लागत ना
0: अजूनपर्यंत? नाही.
1: याचं रहस्य काय म्हणजे हे ठणठणीत राहण्याचं?
0: एक तर मी परमेश्वराचे आभार मानेन. त्यातून नेव्हीतलं आमचं ट्रेनिंग, वेळेवरती खाणं, वेळेवरती उडणं, व्यायाम, अजूनही माझे व्यायाम चालू असतात. आणि मी जास्ती बसत नाही, सारखं मी फिरतच असतो. आणि मुख्य म्हणजे परत म्हटल्याप्रमाणे ते ट्रेनिंग आणि तुमचं मानसिक, आम्हाला नेव्हीत म्हणायचे मेंटल फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट देन फिजिकल फिटनेस. म्हणजे उदाहरण तुम्ही बॉडी बिल्डर आहे, लढायची वाला तुम्ही मन कच खाल्लं झालं संपलेच नाही तुम्ही.
1: खरं
0: मग मानसिक कण करता. आता मी तुम्हाला म्हटलं की आम्ही संबंधित असताना जेच तुम्ही इमेजिन की कसं आयुष्य असेल. कोणाला रोज तुम्हाला मी बघणार, मी तुम्हाला बघणार. माणसं कमी, जागा कमी, मला पाठीवर झोपता येत नाही. मला कारण आमची झोपायची जागा एवढी साईडलाच झोपावं लागतं मला, कारण आपल्याला सवय येत नाही ना. सगळाच प्रॉब्लेम असेल तेव्हा. मी सांगण्याचं उद्देश की त्या ह्याच्या तुमचं मन तयार होऊन जातं ना.
1: मन कणखर पाहिजे,
0: कणखरपणा येतो. आणि यू शुड बी ऑलवेज ऑन युअर टो. आता इथे मला 3:30 येतं.

0: मी 2 वाजताच आलो. मी धावपळ धावपळ करायचं आरामात, अगोदर करायचं काय काय फायदा.
1: आयुष्यात जोपासलेले छंद काय?
0: मला चित्रपटाची गाणी आवडतात.
1: बर,
0: माझं अक्षर उत्तम होतं म्हणजे अजूनही आहे. नंतर चित्र गेल्याची मला आवड होती आणि सामाजिक कार्यामध्ये बस ह्याच्यामध्ये मला आवड होतीच ती. मला तबला अतिशय आवडायचा पण आमच्या मामाने मला शिकवलं नाही, मग मी घरी ताल पकडतो. माझ्या सिनेसंगीत म्हणे कुठलंही मराठी म्हणजे मला फार अतिशय आवडत. आमच्या बहिणीला, आमचे माझे आजोबा होते, आईचे वडील ते वारकरी होते ना, त्यामुळे वातावरण सर्व भजनी वातावरण ना, ते त्याच्याकडे कदाचित तिकडनं वारसा आला असेल.
1: आता साताऱ्यात आला एवढं.

0: महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज, कोल्हापूर, बेळगाव. आमच्या वडिलांचं गाव मिरज, सांगली मिरज, तिथे आमच्या वडिलांची जमीन. आता आमचे पुतणे बितणे राहतात. नंतर आईचं गाव जयसिंगपूर, चिपरी. नंतर आमचे मावश्यावरे सर्व कराड. माझा कराडला माझा भाऊ आहे. कोल्हापूरला माझ्या मावशी, आईच्या बहिणी मिळते. माझ्या भाच्या बेळगाव. त्यामुळे हा सगळा पट्टा. आणि तेव्हा मला खरं डेटा झाल्यानंतर नाशिकच्या मला इकडे येतो, पण माझ्या मिसेसला नाशिक आवडत होतो. तर नाशिकला आमचे कोण होते, म्हणजे काय झालं की नाशिकला गेल्यामुळे मी एकटा बाजूला पडलो. आमचे नाते सर्व इकडे. मग त्याच्यानंतर मग आता इकडे सर्व माझं
1: कॉन्टॅक्ट त्यांच्याबरोबर संपर्क राहील एवढाच विषय. छान. तर गप्पांच्या वेळामध्ये आपली मुलाखतीची वेळ तर संपत आलेली आहे, पण तुमच्या एकूणच आयुष्यातल्या ज्या काही घटना किंवा तुमचा जो काही जीवनक्रम तुम्ही मांडला त्याला शब्दबद्ध केलं, आज तुमच्या या वयामध्ये तुम्ही जो उत्साह टिकून ठेवलेला आहे त्याचं जी काही तुम्ही गुपित सांगितलं, म्हणजे लोकांनी सतत फिरत राहावं, चलन वलन ठेवावं, हे सगळ्यात
0: शरीर जेवढं फिरेल ना तेवढं मन शांत असतं,
1: हे ऐकून खूप बरं वाटलं. इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल अशी मी आशा करतो. आपण आलात, हे सगळे तुमचे जीवनानुभव आमच्या बरोबर शेअर केलेत, बोललात आमच्याशी, त्याबद्दल धन्यवाद.
0: मला तुम्ही संधी दिल्याबद्दल मीच तुमचा धन्यवाद आहे.

0: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. सूत्रनिवेदन केलं होतं अजय गिजरे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98 81 38 71 14, 98 81 38 71 14.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
3: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
2: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
3: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
2: संपर्क 74 47 47 97 79.

0: असं नाही।
1: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
2: नमस्ते।
1: आपल्या पेशंट आहेत डॉक्टर क्षितिजा पंडित, त्यांचा एक अभिप्राय ऐकूयात आणि मग त्याबद्दल बोलूयात।
3: नमस्कार डॉक्टर।
4: नमस्कार।
3: खरं तर तुम्ही स्वतः सुद्धा डॉक्टर आहात आणि एक डॉक्टर असताना जेव्हा आपल्याला ऑपरेशन बद्दल किंवा ह्युमन बॉडी बद्दल सगळं नॉलेज असतं त्यावेळेला आपल्याला त्यातल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी माहिती असतात, तर तुमच्या केसमध्ये सुद्धा या गोष्टी तुम्हाला माहिती असतील आणि मग त्या सगळ्या असताना टोटल नी रिप्लेसमेंट करण्याचा जेव्हा सल्ला दिला गेला त्यावेळेला तुमच्या मनात काय विचारले आणि तुम्ही त्याबद्दल काय केलं?
4: कुठलंही मेजर सर्जरी, आता माझी मेजर सर्जरी झालेला 25 वर्ष झाली, ती या सगळ्या ऑपरेशन म्हटलं की टेन्शन हा भाग येतो, पण डॉक्टर असल्यामुळे मी माझ्या मनात ज्या काही शंका आल्या त्या सगळ्या डॉक्टरना विचारल्या। डॉक्टर माझ्या मुलाचे वर्गमित्र असल्यामुळे मी त्यांना आधीपासून ओळखत होते, त्यामुळे एक विश्वास मनामध्ये होता आणि त्यांनी अतिशय शांतपणे म्हणजे सगळ्या ज्या काही मी लहान मोठ्या कुठल्याही शंका विचारल्या त्या सगळ्याची उत्तरं दिली आणि ती का आवश्यक आहे हे मला सांगितलं, त्याच्यामुळे मला पटलं। मला त्यांनी रेफरन्सेस दाखवले, काही व्हिडिओज दाखवले, पण काय झालं काही कारणामुळे मला तेव्हा लगेच ऑपरेशन करणं शक्य नव्हतं, तर मग म्हटलं की आता तर मला जमणार नाही, मी निघालो ते लंडनला। मग मी स्वतः त्याचा अभ्यास सुरू केला आणि त्याप्रमाणे मग असं ठरवलं की आपल्याला मध्ये वेळ आहे तर आपण मग त्यासाठी काय लागतंय तो सगळा अभ्यास आपण करूया की काय नक्की नी रिप्लेसमेंट म्हणजे मला काय काय अजून तयारी केली पाहिजे स्वतःची, आणि मग त्यानंतर मी वजन कमी करणं आणि व्यायाम करणं याच्याकडे लक्ष केंद्रित केलं। पण या दोन्ही गोष्टी ही आवश्यक, अतिशय आवश्यक आहेत। म्हणजे इतकं झालं की माझं पेन पूर्ण थांबलं, मी पुन्हा डॉक्टरना भेटले, मग डॉक्टर मला म्हणलं आता अजिबातच दुखत नाही तर आपण थोडं थांबूया।
1: श्रोते हो, सांध्यादुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे। संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006। डॉक्टर अमोल ढवळे सर, जसं आता डॉक्टर क्षितिजांनी सांगितलं की त्यांनी व्यायाम केला, त्याच्यानंतर वजन कमी केलं आणि त्यामुळे त्यांचं दुखणं थांबलं आणि मग सर्जरी थोडीशी पोस्टपोन झाली तरी चालली, तर खरंच या सगळ्याचा परिणाम होतो का? यामुळे रिझल्ट्स ऑपरेशनचे चांगले येतात का?
2: अरे सुंदर, एकदम छान प्रश्न विचारलाय तुम्ही। पहिले तर पंडित मॅडम ह्या एक साताऱ्यातल्या प्रतितयश सर्जन आहेत आणि अगदी त्यांची प्रॅक्टिस कदाचित माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे, त्यात माझ्या मित्राच्या आई, त्यामुळं हे आम्हाला म्हणजे सगळं अगदी नीट घडवूनच आणायचं होतं आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे, त्या छान चालतायत वगैरे आणि वी आर प्राऊड ऑफ आवर टीम। तुम्ही जे विचारलं की ऑपरेशनच्या आधी आपण काही गोष्टी केल्या तर ऑपरेशनच्या नंतरचे रिझल्ट सुधारतात का? तर नक्कीच सुधारतात। तर आपले जे मसल्स वीक झालेले असतात, दुखणं आहे म्हटल्यावर सांध्याची हालचाल होत नाही आणि मग मसल्स वीक व्हायला लागतात। जर आपण आधी व्यायाम केला तर मसल्सची पॉवर सुधारते आणि ऑपरेशन नंतर जेव्हा हालचाली करायची वेळ आहे तेव्हा चांगले रिझल्ट मिळतात, त्यामुळं ऑपरेशनच्या आधी जी फिजिओथेरपी केली जाते ती फायद्याचीच ठरते। दुसरं असं की त्या फिजिओथेरपीमुळे कधी कधी पेन पण कमी होतं, म्हणजे वेक्सिंग आणि वेनिंग असतं, म्हणजे दुखणं येतं, दुखणं जातं आणि काही दिवस दुखणं जातं, परत कधीतरी दुखणं येतं, परत जातं। ऑस्टिओआर्थरायटिसचं असं वर खाली वेव्ह सारखं दुखण्याचं पॅटर्न असतो, दुखणं येतं, दुखणं जातं, मात्र झीज मात्र ही वाढतच जाते। मग जेव्हा झीज वाढत चाललीय मात्र दुखणं गेलंय, पण जेव्हा नेक्स्ट फेज मध्ये दुखणं येणार आहे त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन करायचंय, पण मध्ये ऑपरेशनच्या आधी फिजिओथेरपीमुळे आपलं दुखणं जाण्याची पण वेळ येऊ शकते। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे इलेक्टिव्ह ऑपरेशन आहे आणि आपण त्या पद्धतीनं ते प्लॅन करू शकतो।
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे। संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006। पुन्हा भेटूयात। वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्ते।
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
6: वेदांत हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोतेहो आता प्रसारित करतोय श्री विश्ववल्लभ आयुर्वेद।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: आकाशवाणी सातारा, श्रोतेहो, सकाळचे 10:20 झालेत। प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम वेदांत हॉस्पिटल।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असते।

0: हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांमध्ये रक्तस्राव होण्याची कारणं काय असतात याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेत होतो. या भागातही आणखी काही कारणं याच विषयावरची आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, अजूनही काही डोळ्यांमध्ये रक्तस्राव कारण आपण सांगू शकतो का?
3: नक्की मॅडम. काय होतं, मागच्या वेळेला जसं मी सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. रक्तवाहिन्यांमध्ये लोकांना हे समज असं आहे की फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, तसं नाही आहे. जागोजागी डीव्हीटी म्हणून आहे, डीपी वेन थ्रोम्बोसिस म्हणून आहे, किंवा व्हेरी गुड वेन सारखी शरीरात लक्षण दिसायला लागतात, हृदयात मध्ये ब्लॉक दिसतो, तसंच डोळ्यांमध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक दिसतो त्याला बऱ्याचदा अशुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतो. मग ब्लॉक बसला तर मग मात्र पडद्यावरती आपल्याला रक्तस्राव होताना दिसत असतो. मग ह्याचं कारण काय? हा डोळ्याचा विकार आहे का? तर नाही, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे पण तरीही तो डोळ्याचा विकार नाही. हे मी का धाडसाने सांगतो, कारण मुळात तो रक्ताचा विकार आहे. म्हणजे रक्तदृष्टी असेल, तुम्हाला जर रक्तात दोष असेल आणि तो जो ब्लॉक केशवाहिन्यांमध्ये बसला तर आणि मग रक्तस्राव झाला तर तो डोळ्याचा दोष कसा म्हणता येईल? तर तो सार्वधिक विकार झाला. मग ह्याचा विचार करताना मात्र मग त्याला तंबाखूचं व्यसन आहे का, त्याला मद्यपानाचं व्यसन आहे का, तो रात्री जागरण करतो का, त्याला नित्याने दिवसा झोपायची सवय आहे का, त्याला विरुद्ध आहार करायची सवय आहे का, मोठ्यानं ओरडायची सवय आहे का, स्ट्रेस किती आहे, हायपरटेन्शन आहे का त्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा स्वभाव पित्त प्रकृतीचा एखाद्याचा आहे का, तर ह्या गोष्टी सोबतच त्याला मोठे आजार कोणते झाले होते का आणि त्याची ट्रीटमेंट काही केली गेली का, तर ह्या सगळ्याचा विचार करून ह्या आजाराची ट्रीटमेंट करणं क्रमप्राप्त होतं. मग ह्याच्यात बऱ्याचदा रक्तवाहिन्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेला सगळं दिनचर्या ते सगळं चांगलं आहे पण एखादाच पदार्थ म्हणजे केळीचं शिकरण खायची सवय आहे, किंवा नॉनव्हेज पण आणि दूध पण एका दिवशी घ्यायची सवय आहे, अशी एखादी चुकीची खोड असते जी वर्षानुवर्षी चालू असते आणि मग त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्ताची क्वालिटी खराब होते आणि त्याच्यात गुठळ्या होतात. तर हे चुकीचे एखादीच खोड आयुष्यभर असेल तर मग रक्तावरती परिणाम होतो आणि रक्तवाहिन्यामध्ये त्याचा ब्लॉक बसायला लागतो. तर मग डोळ्यातला रक्तस्राव तर औषधानं कमी करताच येतो, तो काही प्रश्नच नाही, पण त्या गुठळ्या फोडणं, रक्ताची क्वालिटी सुधारणं हे आयुर्वेदाशिवाय शक्य नाही. याच्यात मग आयुर्वेदात बऱ्याचदा लिव्हरशी संबंधित औषध दिली जातात, रक्तात जो रुस्तवायची औषध दिली जातात, मग रक्तातल्या गुठळ्या कमी होतात, रक्तस्रावही कमी होतो आणि कायमस्वरूपी दिसण्यास सुधारणा होत असते. फक्त योग्य वेळेला निदान होऊन ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे.
2: तर त्या रक्तस्राव कशामुळे डोळ्यात होतो याची कारणं डॉक्टर सांगताय आणि आता हळूहळू तुम्ही उपायही सांगताय, तर त्याच्याच विषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
4: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699.
2: तर डॉक्टर, अजून रक्तस्राव डोळ्यात होतो याची काही कारण आहेत का?
3: आहे ना, हे जसं रक्तवाहिन्यांच्या बाबतीत सांगितलं की गुठळ्या होतात, तसं बऱ्याचदा आरओपी म्हणून एक विकार आहे, रेटिनोपॅथी प्री मॅच्युरिटी असं त्याचं निदान आहे. म्हणजे लहान मुलं जी प्री मॅच्युअर होतात त्यांचा पडदाच डेव्हलप झालेला नसतो, त्यांचा रक्तवाहिन्या पडद्याच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत
2: लहान मुलांना जाड चष्मे लागतात
3: अगदी, आणि मग ह्यांचा पडदा पातळ असतो, रक्तवाहिन्या पातळ असतात, नाजूक असतात, मग भविष्यात पडले, डोळ्याला हात लागलाय, मार लागलाय पण किंवा काहीच नाही, ते बालक तसंच कुपोषित राहिले तरी भविष्यात जाऊन पडद्याचा नंबर तर मोठा असतोच, पडदाही फाटायचे चान्सेस असतात आणि भविष्यात रक्तस्रावी व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग अशा लोकांचं निदान करताना सुद्धा आपल्याला त्यांचा पडदा कसा चांगला करता येईल, त्यांच्या पडद्याच्या शेवटच्या भागापर्यंत रक्तस्राव कसा पोहोचवता येईल, रक्तवाहिन्या कशा मजबूत करता येतील, ह्यासाठी आयुर्वेदात रसायन चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे मग आपण अगदीच जन्मल्यानंतर लगेच औषधोपचार चालू केले की जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत त्या बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते. म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपल्याला अवधी बऱ्यापैकी असतो आणि त्याचवेळी जर आपण अगदी जन्मानंतर लगेच औषध उपचार चालू केले आई आणि बाळाला तर मग त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती ओव्हरऑल ग्रोथवरती पडद्याच्या वाढीवरती रक्तवाहिन्यांची ताकद वाढण्यावरती आणि रक्तवाहिन्यांचा सप्लाय सुधारण्यावरती खूप

0: चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकते. ह्याच्यासोबतच आपल्याला ज्या वेळेला जसं लहान मुलांच्या बाबतीत सांगतोय त्यावेळेला ज्या लोकांना घुणा फुटणं म्हणजे लहान मुलांना हे स्पेसिफिक होत असतं बऱ्याचदा. लहानपणापासून ज्या लोकांना नाकातून रक्त दर उन्हाळ्यात होत असतं वर्षानुवर्ष असं होत राहिलं तर भविष्यात त्यांना पडद्याला सूज येणं नसांना सूज येणं पडद्यावरती रक्तस्राव होणं काहीही कारण नसताना हित मधुमेह हित उच्च रक्तदाब हित कोणत्याही रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या त्याचा काहीही संबंध नसतो. नाकातून रक्त येणं हे रक्तपित्त नावाचं निदान आयुर्वेदानुसार केलं जातं आणि ते अगदी लहानपणापासून जर एखाद्या व्यक्तीला असेल तर एकदा दोष पराकुटीचे वाढूपर्यंत ते फक्त नाकातनं रक्त येणं एवढंच सिमटून दिसतं. नंतर मात्र आपल्याला डोळ्याच्या पडद्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसत असतो. कारण नुसतंच नाकातनं रक्त येतं तर दुर्लक्ष करून चालणार नाही. योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्याच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
1: तर डॉक्टर आता आपण लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याची कारणं सांगितलीत. अजून काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 22 51 61 99 98 22 51 61 99.
1: तर आता डॉक्टर लहान मुलांची कारणं सांगितलीत, कावीळ सारखा आजार सांगितलात, अजूनही काही असे विकार आहेत का ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव
0: नक्की होतं? ह्याच्यात आता जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तर प्रमुख कारणं आहेतच. मुळात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची कारणंही शोधावी लागतात. आता उच्च रक्तदाबाच्या बाबतीत ज्यावेळेला आपण बघायला लागतो कारण मॅक्झिमम पार्ट हा स्ट्रेसशी संबंधित आपल्याला दिसत असतो. ज्यावेळेला ताणतणावाचं वातावरण असेल त्यावेळेला त्याचा परिणाम यकृतावरती खूप मोठा होताना दिसत असतो. तसं व्हायला लागलं की रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढला की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम होतो, तसाच डोळ्यावरती होतो, डोळ्यात रक्तस्राव होतो. मग ह्याचं उच्च रक्तदाबाची कारणं नुसतंच ताणतणाव असत नाही, इतरही असतात. ताणतणाव असेल तर त्याची पंचकर्म वेगळी करायला लागतात आणि इतर आजारांमध्ये जिरलेलं आम्लपित्त उच्च रक्तदाबाचं कारण असतं, मलावस्तंभ हे कारण असतं, अनियमितता ही खूप कारण असतं. एखाद्याची पित्त प्रकृती आहे त्याला जागरण सोसत नाही, त्याचे नाईट ड्युटीज असतील, म्हणजे व्यवसाय हे खूप मोठा फॅक्टर आहे उच्च रक्तदाबाचं, म्हणजे शरीराला सोसत नाही आणि तरी त्या गोष्टी की सततच्या केल्या गेल्या तर उच्च रक्तदाब वाढू शकतो. जिरलेलं पित्त असेल तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. हृदयाशी किंवा लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण असतील तरी उच्च रक्तदाबाचा परिणाम येतो. आणि मग अशा लोकांना उच्च रक्तदाबाची औषधं घेत आहेत, उच्च रक्तदाब कंट्रोल येत नाही किंवा फ्लक्च्युएट खूप मोठ्या प्रमाणात होत असेल, अनियमितता त्याची खूप असेल, कधी 120 आहे तर कधी 180 आहे, ही फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्या रक्तवाहिन्यांवरती डोळ्याच्या खूप मोठा येतो आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायला लागतो. याची ट्रीटमेंट करतानाही ज्यावेळेला रक्तस्राव पडद्यावरचा तर ऑब्झॉर्ब करताच येतो, तो काही प्रश्न नाही, पण मूळ उच्च रक्तदाबाचं निदान करणं, त्यानुसार शरीर शुद्धीचे प्रकार करणं, त्यानुसार डोळ्याची पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. मग काही लोकांना फक्त पोटसाफोची औषधं दिली, काही लोकांना नुसतं अंदा तेलाची बस्ती दिली, काही लोकांना नुसते वमन केलं, काही लोकांना नुसतं विरेचन केलं तरी उच्च रक्तदाब सेटल होतो. फक्त उच्च रक्तदाबाचं मूळ कारण काय, त्यानुसार शुद्धी चुकीचा आणि त्यानुसार डोळ्याची ट्रीटमेंट केली गेली तर उच्च रक्तदाबाचा जो परिणाम रक्तस्रावाच्या हिशोबाने डोळ्यावरती येतो तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
1: गेल्या दोन भागामध्ये डॉक्टर आपण डोळ्यामध्ये रक्तस्राव कशामुळे होतो याची कारणं सांगत होतात, पण हा विषय एवढा मोठा आहे की त्याचीच माहिती आपण पुढच्या भागात घेऊया.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98 22 51 99 98 22 51 61 99.
1: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता ऐकूया ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित

0: कार्यक्रम
1: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 49 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आहे. त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डायबिटीस डिटेक्ट झाला होता आणि फॅटी लिव्हरचं सुद्धा निदान झालेलं होतं. तर फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? डायबिटीसमुळे फॅटी लिव्हर होतं का आणि नसेल तर मग त्याची कारणं काय याबद्दल आज सांगा.
3: कसं आहे की लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण वाढणं याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचं जे सगळं मशीन आहे धड, त्याच्यामध्ये सगळं असतं. हात पाय किंवा डोकं, बरोबर ना, हे त्याचे प्रोजेक्शन्स मानले जातात. बरोबर, म्हणजे मेन जे काम आहे ते मधल्या भागात होणार आहे. तर ह्या सगळ्यांना काम करण्यासाठी योग्य केमिकल वातावरण लागतं. बरोबर ना? जे केमिकल बॅलन्स लागतो सगळ्या शरीरामध्ये, तरच हे सगळे ऑर्गन काम करत राहतील, एकमेकाशी समन्वय साधत राहतील आणि आपलं सगळं व्यवस्थित चालेल. जर का हे केमिकल कॉम्बिनेशन सगळं जर का बिघडायला लागलं तर मग लिव्हरवर प्रेशर येतं. बरोबर की नाही? मग लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लागतं. तर त्यामुळे तुम्ही अनेक जे काही मेडिकेशन घेतात, म्हणजे कुठलंही मेडिसिन असेल, ते लिव्हरसाठी पॉयझनच आहे, म्हणजे बॉडीसाठी. त्यामुळे ते पहिल्यांदा लिव्हर कडे जातं, मग लिव्हर त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं. पण आपण एवढे म्हणजे म्हणतो ना की कॅल्क्युलेशन करतो की त्याच्यापेक्षा जास्ती बनवतो आणि ते पुढे जातं केमिकल. बरोबर ना? शरीरामध्ये. पण मग अनेक म्हणजे म्हणतो ना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आज काय म्हणतो की फास्ट फूड आहे किंवा जर का आपण बघितलं तर पॅक फूड्स आहेत. बरोबर ना? याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले, या सगळ्या गोष्टी काय करतात, केमिकल बॅलन्स शरीराचा बिघडवतात आणि हे बॅलन्स करण्याचं काम लिव्हर करत असतं.
2: अच्छा.
3: आणि मग त्याला एक्सेस काम लागलं की फॅटी लिव्हर क्रिएट होत जातो.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
3: म्हणजे जर का बेसिकली बघितलं तर 50 वर्षाच्या आधी ज्यांना डायबिटीस होतो हा काही अनुवंशिक डायबिटीस नाहीच आहे, हा मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे झालेला डायबिटीस. म्हणजे आता यांना फॅटी लिव्हर झाला याचा अर्थ मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेली होती आणि म्हणून त्यांना डायबिटीस झाला. तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच डायबिटीस नव्हता. तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलंय की टॉक्झिन शरीरामध्ये खूप वाढली तर हे फॅटी लिव्हर होणार आहे. बरोबर? मग ह्याला डिटॉक्झिफिकेशन करण्याशिवाय पर्याय काय? तर मग शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय सांगितलेले आहेत. डायरेक्टली लिव्हरवर काम करण्यासाठी जर का आपण बघितलं तर कुटकी आहे, पुनर्नवा आहे किंवा भूमी अमलकी सारखे जे काही मेडिसिन्स आहेत जे लिव्हरला काय करतात, रिजनरेट करतात किंवा लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काम करतात. तर अशा प्रकारे जर का तुम्ही लिव्हरवर जर का काम केलं, शरीराचं जर का प्रॉपर डिटॉक्झिफिकेशन केलं तर त्याच्यामधून म्हणजे फॅटी लिव्हर तर रिव्हर्स होतोच. इव्हन तुम्हाला जर का डायबिटीक किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम झालेले असतात ते सुद्धा रिव्हर्स करता येतात. पण जर का हे जर का प्रॉब्लेम तुम्ही वेळीच जर का रिव्हर्स नाही केले तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते. कारण बघा ना, फॅट जर का वाढत गेले म्हणजे म्हणतो ना एखाद्या रूम मध्ये भरपूर लोक आले की मग काही जण दबून जातील, तसं लिव्हर मध्ये फॅट वाढत गेले तर मग काय होतं, लिव्हर सेल्स दबले जातात, तिथे फायब्रोसिस क्रिएट होतो आणि मग त्याच्यानंतर मग जर का बघितलं तर सगळे सेल जे आणखीन इरिटेट झाले की ते अननॅचरली बिहेव करायला लागतात, दॅट इज अ कॅन्सर, म्हणजे लिव्हर सिरोसिस होतो. बरोबर की नाही? त्यामुळे फॅटी लिव्हर हा हल्ली कॉमन झालेला आहे कारण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत. बरोबर ना? तर त्यामुळे वेळच्या वेळी डिटॉक्सिफाय करणं, फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं त्याच लेवलला, नाही तर मग ते सिरोसिस कडे कधी जाईल हे सांगता येत नाही आणि मग लिव्हर बदलणं आणि हे करणं ते करणं या सगळ्या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर लगेच आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्या, ते रिव्हर्स करून घ्या प्रॉपरली, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 1025, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: ॲडव्हान्स आयुर्वेद या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते होत ऐकूया पीएनजी अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता एक ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजारला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं एक ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं. तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात, म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
2: नक्कीच.
5: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅमच जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचे मणी असतो, तर जमेल तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
2: अच्छा.
5: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठीमणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे.
2: अच्छा.
5: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं. सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काय टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
2: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते, धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
1: पूना गाडगिळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.
2: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: ₹10 लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
10: होऊ दे ना पूर्ण
9: आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
11: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
12: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
11: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
12: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
11: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: संकल्प सन्मित्र सोलर.
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98 81 38 71 14, 98 81 38 71 14.

0: श्रोते हो, यशवंत देव यांची रचना आपण ऐकलीत. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, संगीतकार होते अनिल अरुण.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सुटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: 109 इन्फंट्री बटालियन टीए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2020 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
4: झालं सगळं। झालं बजेट तयार?
5: हो,
4: 5,000 वाचले। नवीन साडी घेऊया?
5: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
4: आणखी
5: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा। आली आहे मोठी, आता जाग बाई।
6: RBI सांगते,
7: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
8: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक

फळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07960991827.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: आपण ऐकताय सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी सौमित्र यांची रचना, संगीतकार श्रीधर फडके आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
1: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
2: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
3: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेशवर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव,
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपारिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
3: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-goj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205, 755-871-2205.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92-26-38-37-90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
7: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना. स्वर आहे सुरेश वाडकर यांचं आणि संगीत अरुण पडुवाल यांचं.

0: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
0: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
1: चांदीची खाण आनंदाचं वाण.
2: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स. चांदीची जोडवी पैंजण तांब्या भांड ताटवाटी चेन अंगठी ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
2: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स.
4: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
4: बुकिंग सुरू.
6: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
7: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स बॅलन्स्ड पोर्टफोलिओ अर्थपूर्ण प्रशिक्षण.
9: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड साखरगड प्राईड NH 48 बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा.
10: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर.
11: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
10: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
12: मंदार ट्रेडर्स डीवॉल्ट स्टॅनले ब्लॅक अँड डेकर जेके गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स न्यूमॅटिक बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
2: मंदार ट्रेडर्स .com

0: 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804. रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या, सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
0: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
2: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदी.

0: पाटली,
1: आकर्षक मिनी गंठन, गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
0: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: बेतलेजर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता शेवटी ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना. ही रचना संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि स्वर आहे सुमन कल्याणपुरी यांचा.

ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची. स्वर होता सुमन कल्याणपुरी यांचा आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:09 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दुर्गाबाई धुळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत.

0: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून,
1: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
0: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: रयत शिक्षण संस्थेचे केबीपी पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
3: ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
2: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
3: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं केबीपी पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 96 39 39.
4: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
5: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
6: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
5: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
6: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: 109 इन्फंट्री बटालियन टीए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
8: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आज

0: भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969991827.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: 109 इन्फंट्री बटालियन टीए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
4: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: सई, ही तुझी बर्फी आणि सूरज, हे तुझं चॉकलेट.
6: चॉकलेट बर्फी, ये
5: मिळालं ना दोघांना हवं ते.
7: अहो, 1/2 किलो आणली, राजपुरोहित मधून आणली असणार ना.
5: हो, 1/2 किलोची स्वस्तातली बर्फी आणण्यापेक्षा राजपुरोहितची 1/2 किलोची बर्फी कधीही चांगली. मी सेल्समन आहे तिथं, मला अनुभव आहे तिथला मालाचा, क्वालिटीचा. त्यामुळे आपल्या मुलांना मी जे सर्वोत्तम तेच देणार.
7: बरोबरच आहे तुमचं, पण काय हो, सगळं प्रेम मुलांनाच, माझ्यासाठी काही नाही.
5: हे काय, बर्फीचा एक तुकडा राखून ठेवलाय तुझ्यासाठी, घे.
7: आपण दोघं 1/2 खाऊ.
8: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड राजपुरोहितची चॉकलेट बर्फी. नो प्रिझर्वेटिव्ह, नो ऍडेड अधेसिव्ह, प्युअर फॉर्म ऑफ चॉकलेट. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्याशाळेसमोर, पोवई नाका, IDBI बँकेसमोर, विसावा नाका, पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथं.
9: लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतरची रचना ऐकूया शाहीर निवृत्ती साबळे आणि सहकार्यांच्या स्वरात.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
3: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
2: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
3: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
4: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
6: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
7: रोज रोज हवे हवे,
8: ताजे ताजे, नवे नवे.
7: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
9: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने,

0: शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205, 755-871-2205.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92-26-38-37-90. ऑनलाईन नोंदणी करता वेबसाईट www.रेशीमगाठीमराठा.com.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
3: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
2: नियम आणि अटी लागू।
4: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत लावणी। स्वर आहे उत्तरा केळकर यांचा आणि रचना आहे शाहीर राम जोशी यांची।

0: उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलीत शाहीर राम जोशी यांची रचना.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
5: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
4: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा.
3: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
6: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स बॅलन्स्ड पोर्टफोलिओ अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड साखरगड प्राईड NH 48 बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा.
7: मंदार ट्रेडर्स डीवॉल्ट स्टॅनले ब्लॅक अँड डेकर JK गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स.

0: न्यूमॅटिक बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804. रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
3: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
3: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
4: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून,
2: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
5: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
6: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
7: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
6: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
7: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार KBP पॉलिटेक्निक सातारा, 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39 36.
8: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा.
9: आपण ऐकत होतात सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. यानंतरचा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम काही क्षणातच.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आपल्या मनातल्या भावना कधी शब्दात मांडता येत नाहीत, हो ना? पण गाणी मात्र अगदी सहज आपल्या मनातलं बोलून जातात. आज आपण ऐकणार आहोत अशीच काही हिंदी आणि मराठी गाणी जी थेट दिल से आपल्याला स्पर्श करून जातील. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? कधी ते आनंद देतं, मनामध्ये दरवळत राहतं, कधी डोळ्यात दिसतं तर कधी श्वासात मिसळून जातं. हेच प्रेम आपल्याला स्वतःलाच विसरायला लावतं. असं हे थोडंसं वेगळं विशुद्ध प्रेम जे शब्दात पूर्णपणे सांगता येत नाही पण मनापासून जाणवत राहतं. मनाला अलगद स्पर्श करणारं हे गाणं द डर्टी पिक्चर या चित्रपटातलं, रजत अरोरा यांचे शब्द, संगीत विशाल शेखर यांचं, मखमली स्वर आहे कमाल खान आणि सुनिधी चौहान यांचा.

या गाण्यामध्ये जी भावना व्यक्त झाली आहे ती किती सुंदर आहे ना. श्रोते हो, तुम्ही कधी असं प्रेम अनुभवलंय का जिथे शब्द कमी पडतात पण भावना मात्र प्रामाणिक असतात, ज्यात स्वतःलाच विसरून आपण कोणात तरी पूर्णपणे गुंतून जातो. असं प्रेम आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकतं. आणि खरंच सांगायचं तर अशा प्रेमातूनच आपल्याला आयुष्यात एक नवा प्रकाश जन्म घेतो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की एखाद्या व्यक्तीमुळं किंवा एखाद्या नात्यामुळं तुमच्या आयुष्यातलं सगळं काही बदलून गेलंय? जिथं अंधार होता तिथं सोनेरी प्रकाश आता दिसतोय. जिथं खचलेपण होतं तिथं जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे. निसर्गात सुद्धा हेच घडतं ना. रात्र कितीही गडद असली तरी पहाट होतेच आणि सुंदर प्रकाश सगळीकडे पसरतो आणि सगळं काही नव्यानं दिसायला लागतं, ताजं, प्रसन्न, जिवंत. अशाच अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि मनाला एक नवी उभारी देणाऱ्या या सुंदर मराठी गाण्याचा आता आपण आनंद घेऊया.

काही भावना श्रोतेहो अशा असतात ज्या आयुष्यात एकदाच आपण अनुभवतो पण त्या कायमच्या मनात घर करून राहतात. पहिलं प्रेम, ना काही अपेक्षा ना काही मागण्या, फक्त एक खात्री की कुणीतरी खास आहे. आणि मग नकळत सगळं जग सुंदर वाटायला लागतं, हवेत उडावंसं वाटतं. बोलून व्यक्त होण्यापेक्षा अनुभवण्याची ही भावना, या निरागस गोड भावनेचं सुरेल गाणं जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं. शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीत आहे जतीन ललित यांचं आणि युगुलस्वर उदित नारायण आणि साधना सरगम यांचा.

0: श्रोते हो, कधी कधी असं वाटतं की आपलंच मन आपल्यापासून काहीतरी लपवतंय. भावना ज्यांना पूर्ण समजतात, ना कुणाला सांगता येतात, पण जाणवत राहतात सतत, अशा वेळी माणूस नकळत बाहेरच्या जगाशी संवाद साधायला लागतो. झाडं पाहताना, वारा अंगावर घेताना जणू निसर्ग आपल्याला उत्तर देत असतो. निसर्ग आपल्याला समजून घेत असतो. आपल्या मनात खोलवर दडलेलं एखादं गुपित, कुणाबद्दल तरी असलेली ओढ, एखादा विचार जो मनातून हटतच नाही, अशाच अव्यक्त पण सतत जाणवत राहणाऱ्या भावनांचं हे सुंदर मराठी गाणं झुंज या चित्रपटातलं. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत राम कदम यांचं, स्वर उषा मंगेशकर यांच्या समवेत चंद्रशेखर गाडगीळ यांचा. ऐकूया झुंज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं.
1: निसर्ग राजा

0: मनात लपलंय रे,
1: कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय।
2: श्रोत्याहो, कधी कधी शब्द अपुरे पडतात, पण एक हलकासा स्पर्श सगळं काही सांगून जातो। मनातली अव्यक्त भावना, डोळ्यात उमटलेली स्वप्न आणि एखाद्याच्या सहवासानं बदललेलं सगळं जग, अशाच एका कोमल भावनेचं, प्रेमाच्या नाजूक छटांचं सुंदर प्रतिबिंब असलेलं गीत याराना या चित्रपटातलं, किशोर कुमार यांच्या स्वरात।

श्रोतेहो, हे प्रेम म्हणजे फक्त दोन माणसांमधलं नातं असतं का की प्रेम म्हणजे भक्ताची आपल्या देवावरची निखळ निरागस भक्तीही असू शकते? राधेचं कृष्णावरचं प्रेम हे असंच काहीस शब्दांच्या पलीकडचं. ती त्याला शोधते प्रत्येक क्षणी, प्रत्येक

श्रोते हो, आजचा हा दिनचे प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल ही आम्हाला खात्री आहे. या सगळ्या भावना मनात अशाच रिंगाळत राहोत आणि तुमचा दिवस चांगला जाहो या सदिच्छेसह आता इथेच थांबतो आहोत. सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम.

टिप्पणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया.

0: पैसे पाठवण्यासाठी.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती? तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे, तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना.

0: मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो. पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीच्याची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेली आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते आणि त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणतीही गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टींनी मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते, तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे

0: जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे बा, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचा सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचंय का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच, याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्या विषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं.

0: म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सखऱ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे, म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई, कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो.

0: म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे? मग
0: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमाईला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतं पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे तर तो प्रकार आहे हा.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंटपासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात. आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट. जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात. त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, असं अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसांनी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च. तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो तो, आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळेजण म्हणतात तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च

0: लागतो
1: अचानक येतात.
0: हा जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते, अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातल्या बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर्स जेव्हा मेडिकल इन्शुरन्समध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे या इन्शुरन्समधनं होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घकाळासाठी राहतील तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण

0: एफडी म्हणतो किंवा आरडी म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे, पण तुम्हाला जर लगेच हवं आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी आहे, तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि एसआयपी याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते, म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
0: म्युच्युअल फंड म्हणा किंवा एसआयपी म्हणा, हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या एफडी म्हणा किंवा आरडी पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. एफडी आरडी मध्ये सुद्धा आहे, पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल, तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की एसआयपी म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या,
1: म्हणून हे एवढं लोकप्रिय.
0: बरोबर,
1: अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
0: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा, किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली, तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
0: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा, पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का,
1: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात.
0: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
1: घरात येणारा पैसाही
0: वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा, असं
1: अगदी खरं आहे. कांचन, ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
0: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती, पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल, तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता, जो
1: पेन्शनच्या रूपात तो सुरूच राहायचा
0: जो मिळतच होता, रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही, त्याच्यामुळे लोक

0: काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील.
1: अगदी.
0: कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं.
1: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतच घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा. सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तो मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगायची असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च

0: याचं सुद्धा बायफर्गेशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा, हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
1: जायला पाहिजे.
0: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्टकट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू
1: शकता. तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं.

0: मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21

फुफ्फुसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरुपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या

0: आता परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर

0: करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: का अपना यहाँ पर बीज भंडारण है. राही बाही महाराष्ट्र के अहमदनगर जिले के अकोले आदिवासी ब्लॉक के कुंभले गांव में रहा करती थी. मूल रूप से महादेव कोली आदिवासी समुदाय से वो ताल्लुक रखने वाली उनका राही बाई का जन्म एक बहुत ही निर्धन परिवार में हुआ जिसमें उनके 5 भाई बहन थे. उनका जन्म एक किसान परिवार में हुआ था और आर्थिक हालात ठीक नहीं होने के कारण वो पढ़ाई भी नहीं कर सकी. उनका अधिकांश बचपन अपने माता पिता के साथ खेती बाड़ी करते हुए बीता और जब वो सिर्फ 12 साल की ही तभी उनका विवाह हो गया था. और उसी गांव के समुदाय के एक किसान थे जिनके साथ उनका विवाह हुआ. शादी के बाद उन्होंने अपने पति के साथ खेती का काम जारी रखा और समय के साथ साथ विभिन्न फसलों की खेती में सराहनीय दक्षता भी उन्होंने हासिल कर ली.
2: बिल्कुल. और जिस तरह से आपने बताया कि महज 12 साल की उम्र में राही बाई का विवाह हो गया था उनका, तो वो उसी गांव के समुदाय के किसान थे और शादी के बाद भी उन्होंने अपने पति के साथ खेती जारी रखी और समय के साथ साथ विभिन्न फसलों की खेती में सराहनीय दक्षता हासिल कर ली थी उन्होंने. और शिक्षा से वंचित होने के बावजूद राही बाई का दिमाग बहुत तेज था और उनकी दृष्टि पैनी थी. खेती करते करते उन्हें एक समय ये एहसास हुआ कि रासायनिक उर्वरकों के प्रयोग से फसलों का उत्पादन तो बढ़ता है लेकिन खेती की लागत भी साथ साथ बढ़ती जाती है. इसके अलावा रासायनिक उर्वरकों से उगाई गई जो फसलें होती हैं उनका सेवन स्वास्थ्य के लिए बहुत हानिकारक होता है. और जब राही बाई अपनी बीज बैंक के दरवाजे को खोलती हैं जहां वो बीज इकट्ठे करती हैं, जमा करती हैं, तो अंदर जो होती है वो गौरैया रहती है.
1: क्या बात है.
2: तो गौरैया उड़ती है तो राही बाई कहती है कि पक्षियाला कलता काय खाच अनि काय नहीं.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर, मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया.

की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म जात भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू, कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्ती गीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा इसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्राया मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकातच स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगले. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगले, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणं, तर अशा बऱ्याच सार्या जागांमध्ये, खूप सारे एरियाज मध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपला आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
2: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या

0: काउन्सिलिंगचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्की सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
0: जर असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं, ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS, क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच, आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत तर कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशन वर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे, जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असली तर स्टुडंट मध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट मध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचं पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच, म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
0: अत्यंत आवश्यक आहे.
1: नक्कीच मॅडम, आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात, जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तर आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असं असतो की स्वतः

0: स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर, आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन इतकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे.
1: अच्छा,
0: देखा एक खाब में जो सिलसिले.
1: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: वळूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. तर एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटीसाठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सेक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस, म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स.

0: एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
1: नक्कीच मॅम, तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध
0: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहेत. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक IT डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना, एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

तो अब जाएंगे कितनी दूर, भाई बतूर भाई।

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रीय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो.

धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचं अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा एक जवान मृत्यूमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन्स, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आणि त्या दृष्टीने याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेलं आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: खरं ते दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट असं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही अॅडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असेल, बाकी काही बदललं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काही फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये. त्याच्यामध्ये फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय. त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्यांच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही

0: सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना ही अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयरची. ती एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर, आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसा आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, ते फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर, आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो, तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखापेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग्समध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाही आहे.
1: सर, आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे, त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते, म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की एचआरए आहे, एचआरए त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल एचआरए बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबईत ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं, तर त्या अलाउन्ससाठी काहीतरी बेनिफिट्स अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात एचआरए. एचआरए चे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली

मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अवेलेबल होतं एचआरएचं. अशाच ते झालेले आहेत 8 शहरं, दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे आयटी कंपनीज आहेत बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत, तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% एचआरएची मुदत केलेली आहे एप्रिल 1, 2026 पासून.

0: हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार. तसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील जे कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचं रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

नमस्कार श्रोते हो, 103.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: खजा माझा लई इमानी कष्टानं पिकवतो पीक पाणी. सुविचार पुन्हा एकदा. बळीराजा माझा लई इमानी कष्टानं पिकवतो पीक पाणी. मंडळी कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा.
1: प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा अर्थात शिवार गप्पा. त्याचं लेखन केलं आहे मुक्काम पोस्ट खोजेवाडी अतीत नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश सोनावले यांनी. आणि यात सहभागी आहेत अंकुश सोनावले, सुप्रिया मोरे आणि श्रेया गोलिवडेकर.
2: रखमा, रखमा
0: साहेबांचा आवाज.
2: रखमा कुठे आहे रखमा?
0: अहो हाय हाय हाय आऊ साहेब, आज इकडे कसं काय तुम्ही?
2: अरे किती वेळा आवाज देतोय रखमा रखमा करतोय, कुठे बसलाय तुम्ही?
0: पारड्यात होती बघा. अहो ती आपली दशपर्णी तयार करायची का नाही? दशपर्णी अर्काची तयारी करत होती.
2: अरे वा, चांगलं काम करताय. मग
0: म्हणलं ती तयारी करावी आपली, करून ठेवावं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि अचानक तुम्ही कसं काय?
2: अचानक म्हणजे असं झालं की मी अक्का साहेबांना फोन केला होता.
0: बर.
2: की तुमच्याकडे यायचं आहे, खरीप हंगामाची तुम्ही पूर्व तयारी करताय चांगली, पण मला प्रत्यक्ष पण बघावं लागेल. कारण नुसतं सांगून तुम्ही करता पण बऱ्याच चुका पण करता हे मला माहिती आहे.
0: साहेब जी शाळेत इन्फेक्शन का काहीतरी होतं, तसं तुम्ही आधी इन्फेक्शन घ्यायला.
2: इन्फेक्शन म्हणजे तपासणी, इन्फेक्शन नाही रखमा.
0: तेच ती आव काहीतरी आपलं.
2: पण ते आलेच का अक्का साहेब?
0: अहो नाही आले अक्का साहेब,
2: खूप वेळ झाला फोन करून त्यांना.
0: होय का? आज अक्का साहेबांनी कसा काही येळ झाला.
3: अगं रखमा,
0: हे बघा
2: आले वाटत.
0: हजर
3: रखमा,
0: या या अक्का साहेब. अहो 100 वर्ष.
3: अरे साहेब पण आले वाटत.
0: मग
3: अरे अरे मला थोडा उशीर झाला बर का.
0: अव अक्का साहेब तीच म्हणलं साहेब अचानक तुमचा काय फोन नाही आणि सगळ्यांनी धाड घातली आपली माझ्याकडे.
3: अगं काय झालं, सरांना फोन केला पण मध्ये जरा ते शेजारचे आमचे आले होते, त्यांचं काम होतं म्हणून आले होते. मग त्याच्यात जरा वेळ गेला 5-10 मिनिटं, तेवढ्या साहेब आले. म्हणलं आता साहेबांना फोन केला होता आपण दोघं पण रखमाकडे जाऊया.
0: आणि
3: ती दशपर्णीची आपण तयारी केली ती दाखवायची नाहीत का साहेबांना?
0: बसा दोघं, आधी थंडगार पाणी घ्या. मी दशपर्णीची सगळी तयारी करून ठेवली, पाला बिला सगळा गोळा करून ठेवलाय. मग ते आपलं मोजमापाचं मशीन पण नेऊन ठेवलंय.
3: बर.
0: हा बॅलर बिलर सगळं तयार करून ठेवलं.
3: तेच म्हणलं साहेबांना तिची सगळी तयारी असणार. फोन नाही केला तरी गेलो तरी चालते आपण.
0: म्हणून तर म्हणलं अचानक साहेब काय म्हणला व तुम्ही मग अशी ती करायला आलो.
2: इन्स्पेक्शन.
0: इन्स्पेक्शन तपासणी करायला आलो.
3: मग तपासणी अशीच असती अचानक
0: अचानक, म्हणजे दोघांनी धाडच घातली माझ्या घरावर. बर बर, चला पाणी घ्या, थोडस थंडगार सरबत करतील, मग जाऊया पारड्यात आपलं निवांत गप्पा मारूया आंब्याच्या झाडाखाली.
3: उन्हाळा तर काय नुसता.
0: होय होय, पण अक्का साहेब उन्हाळा असला तरी खरीप आहेच की, तयारी केली पाहिजे
3: म्हणून तर चाललंय ना आपलं.
0: बर साहेब बघा बरं, सगळं बरोबर काढले का? 10 पाले हे आणले मोजून.
2: अरे वा वा वा, छान जोरदार तयारी केली.
0: वजन पण करून ठेवलंय, प्रत्येक पानं 2-2 किलोची घेतली.
2: बेस्ट बेस्ट. कडुलिंबाचा पाला कुठे आहे?
0: हे काही इथं ठेवला.
2: सीताफळाचा,
0: सीताफळाचा करंज आहे बघा तिथं.
2: गुळवेला आहे का?
0: हाय हाय, ते बघा.
2: घाणेरी आणली का?
0: घाणेरी आणलाय, एरंड आणलाय.
2: अरे वा, रुई वगैरे.
0: होय होय,
2: पपई मिळाली का? पपई
0: पपई मिळाली की आपल्या
3: बाजूलाच आहे.
2: अरे वा छान छान. आणि गोमूत्र कुठे ठेवलंय?
0: गोमूत्र ठीक आहे, आपल्या कपिलीचं.
2: देशी गायचंच आहे का? आपल्या कपिलाचं. ओके ओके. शेण आणले,
0: सगळं आणून ठेवलंय.
2: छान. आणि लसूण,
0: लसूण पण ठेवलं.
2: मिरची, आलं सगळं आणलंय ना? छान छान छान. म्हणजे आता हे सगळं
3: तयारी बेस्ट केली आहे, परफेक्ट आहे रखमाची बघा.
0: पर साहेब आता दशपर्णीचं मला लक्षात आलंय, पण तुम्ही मिरची लसूण ती पण मला करायला त्याच्यात सांगितलेलं.
2: त्याच्यात ते गरजेचं आहे, त्याच्यात ते टाकायचं आपल्याला. हा, त्याच्यामध्येच टाकायचं आहे, कारण त्याची आपल्याला चांगली बुरशीरोधकाची तयारी होते. म्हणजे तो लसणामध्ये आहे, मिरचीमध्ये आहे, हे बुरशीरोधक चांगले गुण आहेत. कीटकनाशकामध्ये मिरची उपयोग येते, पण बुरशीनाशकामध्ये हा लसूण उपयोग येतो, म्हणून ते त्याच्यामध्ये घ्यायचं. हे सगळं तयार करून झाडाच्या सावलीला ठेवले रखमाने, बेस्ट केलंय. आणि ड्रम, ड्रम तर आहे
3: आपण मागे नाही का 10 ड्रम पद्धतीचं केलं होतं आम्ही.
2: होय ना? छान छान छान. मग हे आता तुम्ही चांगलं करताय. आता या ड्रम मध्ये सगळं बायका बाकीच्या कुठे आहेत तुमच्या महिला?
0: हळूहळू
2: मग ते सगळं करून टाकताय त्याच्यात.
0: होय होय होय, हे सगळं करून.
2: बारीक करायला काय अडकिता वगैरे घेतलाय का? काय केलंय?
0: ते काय आपला कडबा कुट्टीचं ते मशीन पूर्वीचं नाही मिळत अडकित्यासारखं, त्याच्यावर बारीक करून टाकतो.
2: हा सगळा 10 प्रकारचा पालक का बारीक करून त्या 200 लिटर पाण्यामध्ये टाका. गोमूत्र, गाईचं शेण हे सगळं टाका. आणि या सगळ्या पद्धतीने असं पॅकिंग करून

शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948, दिनांक 21 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. बळी

0: व्यवस्थित त्याला पॅक करायचं म्हणजे काय करायचं, त्याचा कपडा बांधायचा वर, वरती आपला जो सुती कपडा बांधायचा, आणि तो सुती कपडा बांधल्यानंतर 4-5 दिवस झाले की दिवसातून 2 वेळा ढवळायचं,
1: म्हणजे ते 4-5 दिवस त्यात ठेवायचं, मग 4-5 दिवसांनी
0: ढवळायला चालू करायचं. ढवळायचं किती वेळा? तर 2 वेळा, दिवसातून 2 वेळा.
1: म्हणजे दिशेनं
0: एका नाही, विरुद्ध दिशेनं, पण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं त्याच्या विरुद्ध
2: दिशेनं मिक्स व्हायला.
0: हा, परत ते झाडाच्या सावलीखाली पुन्हा ते कपडा बांधून ठेवायचा, असं 25 दिवस करायचं.
1: बर,
0: 25 दिवसांनंतर मग हा दशपर्णीचा जो पाला आहे तो सडून कुजून त्यातला अर्क तयार होतो, तो पाला बाजूला काढून ठेवूया, आणि त्याच्यापासून जे ड्रम मध्ये तयार झालेलं जे हे आहे दशपर्णी अर्क आहे ते ड्रम मध्ये भरून ठेवा, आणि 5-5 लिटर 10-10 लिटर आपल्या गटातल्या सगळ्या महिलांना देऊन टाका. ही झाली पहिली तयारी खरीप हंगामातली.
1: पर साहेब, आता ही झाली पहिली तयारी, पण अशीच काय तयारी अजून करायला लागते का?
0: करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. आता आपल्याला समजा सोयाबीन करणार आहोत, भुईमुग करणार आहोत, मग तेव्हा आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे एकात्मिक कीड रोग नियंत्रणासाठी दशपर्णी उपयुक्त आहे.
1: बर,
2: तसं
0: पाहिजेच पाहिजे. तसंच तुम्हाला जीवामृत पण करावं लागतं. आता जीवामृत काय आत्ता लगेच तुम्हाला नाही करायचं या उन्हाळ्याच्या दिवसात, पण जीवामृत तयार करत असताना काळजी काय किंवा तुम्हाला काय काय साहित्य लागणार त्याची जुळवाजुळव आताच करून ठेवा.
1: बरोबर, मग त्याची पण तयारी
0: करायलाच पाहिजे. कारण आता तुम्ही जसं आता हा 200 लिटरचा जो बॅरल आहे तो रकमाकडे एकच दिसतोय, मग तो तेल गेला दशपर्णी अर्काला.
2: आमच्याकडे एक आहे अजून,
0: अजून एक आहे. मग तुम्ही दोघेही मिळून काय करा, एक दशपर्णी अर्काला आणि एक जीवामृतला असे 2 ड्रम तुम्ही या पद्धतीने ठेवा. आणि 2 ड्रम मध्ये परत तुम्हाला गायीचं मूत्र लागेल, परत तुम्हाला शेण लागेल, ते बेसन पीठ लागेल, गुळ लागेल, हे सगळं तुम्हाला ठेवायचं आहे. आता हे अगोदर गायीच्या मूत्राचं काय होतं, कपिला गाय एकच आहे तुमच्याकडे,
1: म्हणून कपिली बरोबर आहेत की 2-3 गाय
0: आहेत का, मग त्या साठवून ठेवा.
1: बर,
0: म्हणजे एकदम तुम्ही जे अमृत करायला गेला की तेवढं नसतं, मग मिळेल तेवढं टाकता, पण याची अगोदरच तयारी करून ठेवा.
1: म्हणजे गोमूत्र शेणाची तयारी करून ठेवली,
0: जीवामृतची तयारी.
1: जीवामृत असायचं.
0: बरोबर बरोबर.
1: पण आता हे दशपर्णी झालं, जीवामृत झालं, पण रोगराई तरी येतीच की किती काय काळजी.
0: आता त्याच्यासाठी सुद्धा एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा. म्हणजे भुईमुग आहे, सोयाबीन आहे, भात आहे, त्याला आपण काय करायचं, पहिली गोष्ट म्हणजे आतापासूनच हुमणी असेल किंवा इतर काही किडी असतील त्याच्यासाठी प्रकाश सापळे लावायचे.
2: बरं,
0: ते आता लावू शकतात.
1: आता वळवाचा पाऊस
0: ती पण आपल्याला भुईमुगामध्ये किंवा भातामध्ये किंवा सोयाबीन ऊसामध्ये कुठल्याही आले पिकामध्ये हुमणीची आळी दिसते जून जुलै महिन्यात, ऑगस्ट महिन्यामध्ये, पण त्याची सुरुवात झाली आता. म्हणून तुम्ही प्रकाश सापळे लावायचेच. आता पाऊस पडलाय, संध्याकाळचे भुंगे येतात की नाही लाईटला, मग तसे भुंग्याचे कंट्रोल नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला प्रकाश सापळे लावलेच पाहिजे. प्रकाश सापळे कसे करायचे सांगितले ना,
2: घरगुती पण येतात ना करता.
0: हा, घरगुतीच करायचे.
1: ते चार्जिंगचा बल्ब नाही,
0: चार्जिंगचा बल्ब सांगितला होता तुम्हाला, असा वाफा करायचा, 6 फूट लांबीचा, 4 फूट रुंदीचा, त्यात कागद टाकायचा प्लास्टिकचा, आणि पाणी सोडायचंय, पाणी सोडून तो जवळ 2 फुटाच्या अंतराच्या आतच बल्ब लावायचा. हे सगळं सांगितलं आठवतंय ना, 7-10 एवढ्याच वेळात लावा, पण प्रकाश सापळा हा गरजेचा आहे. काही ठिकाणी आता मी बघितलं की मक्याचं सुद्धा पीक आहे, मका लावलाय ना तुम्ही चाऱ्यासाठी, मग चाऱ्यासाठी सुद्धा आहे ना लष्करी आळी येते. आता सुद्धा पानं खाल्लेली पाहिली मी येता, मग ती पानं म्हणजे लष्करी आळीने खाल्ली, त्याला हा रामबाण उपाय आहे. प्रकाश सापळा, ते प्रकाश सापळे तुम्ही आता लावायचे, आणि खरीप हंगामामध्ये सुद्धा त्याचं नियोजन करूया, आतापासून करूया,
2: सुरुवात करायला.
0: चार्जिंगचे बल्ब घेऊन ठेवा 2-4 का, तर परत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी शेतात ती मिळत नाही, एका ठिकाणी शेत नसतं आपलं,
2: सगळीकडे लावायला पाहिजे,
0: सगळीकडे लावला पाहिजे. कारण हे आताच उपयोगी नाही, पुढं पण आहे. सोयाबीनवरच्या आईला उपयोगी आहे, मक्यावरच्या लष्करी आईला उपयोगी आहे, खोडकिडीसाठी बऱ्याच ठिकाणी हे उपयोग आहे. त्यामुळे हे अशी तयारी, प्लास्टिकचा कागदच ऐनवेळी मिळत नाही, प्रकाश सापळा करायचं म्हणजे,
1: आणि आज तो खरं ठेवलेला घरात
0: सापडत
1: नाही.
0: ही तयारी आता आपण चांगली करायची पाऊस पडल्यानंतर, पण आपल्याला उपयोगी येणार आहे, आता पण उपयोगी येणार.
1: अजून या सापळ्यांमध्ये अजून काय काय
0: बरेच सापळे असतात. आता याच्या बरोबर प्रकाश सापळा जसा आहे ना, तसे आपल्याला जून महिन्यामध्ये, म्हणजे आता पुढच्याच महिन्यात पेरणी झाली रे झाली, उगवण चालू झाली की आपल्याला लगेच फुलकिडी आहे, मावा आहे, तुरतुकी लगेच अटॅक, त्याला तुम्ही पेरणी झाली उगवाय लागलं की पिवळे चिकट सापळे आणि निळे चिकट सापळे हे मात्र फार गरजेचे आहेत. आणि ते ऐनवेळी काही मिळत नाहीत, दुकानदारांच्याकडे उपलब्ध नसतात, आणि तुम्हाला सांगतात पुढच्या आठवड्यात या, तोपर्यंत आणि म्हणून आपण आणायचे आणि ठेवायचे. आता तुम्ही विकत आणले तर ते महिनाभर जातात, ते पण विकत आणू शकता जर वेळ नसेल तर.

0: पण तुम्हा दोघींना वेळ आहे, गटात वेळ आहे, पिवळे निळे चिकट सापळे तुम्ही तयार पण करू शकता. ते कसे? सोपं काम आहे.
1: कसं?
0: अहो, एक फुटाचा पत्रा घ्यायचा, त्या पत्र्याला पिवळा धमक कलर द्यायचा, रंग द्यायचा, यस, आणि त्याच्या असा मोर्चत करतात का नाही ते असं
1: झेंड्यासारखा
0: फ्लॅग तो तयार करायचा, त्याला मागून ते वेल्डिंग करायचे, आणि असे 10-12 जर सापळी तयार केले का नाही तर आपले परमनंट कायमचे पिवळे आणि निळे चिकट सापळे कलर देऊन ठेवायचे.
1: जतकायचं कसं? त्याच्यावर काय लावायचं का काय?
0: अगदी बरोबर, त्याच्यावरती पिवळं ग्रीस लावायचं.
1: बरोबर,
0: काळं लावायचं नाही, पिवळं लावायचं, आणि निळ्यावरती सुद्धा ग्रीस मिळतं ते पिवळं लावलं तरी चालतं, पांढरट असतं ते, आणि त्याच्यामुळे हे चिकटतात. पण तुम्ही चिकट सापळे लावले, त्याला ते ग्रीस लावलं, पण ते 15 दिवसातून पुसायचं, तसंच न करता असे
1: परत लावायचं,
0: परत लावायचं. पण हे तुम्हाला एकदम स्वस्त मिळतं आणि कायमचं आणि किती लावू शकता. त्यामुळे पिवळे आणि निळे चकट सापळ्याची तयारी आता करून ठेवा, वेल्डिंग करून ठेवा, पत्रे बघा चांगले, आणि ते केलं का नाही कायम होईल. गटाला असे 20-25 करून ठेवा तुम्ही,
1: साधारण 20-25 तयार करून ठेवले पाहिजे.
2: बरोबर आहे.
0: आणि जेवढे जास्त लावाल शेतात तेवढं चांगलं.
1: बरोबर, चांगला आहे हा उपाय पण, हो की नाही? मग आता ते पक्षी थांबे पण याला उपयोगाला येतात ना?
0: 100%.
1: हा, ते पण करायला.
0: अगदी बरोबर आहे. पक्षी थांब्याची तयारी, आता पक्षी तुमच्याकडे नाहीये पण आता पीक पेरल्यानंतर उगवल्यानंतर पहिल्यांदा उगवलेलंच खायला येतो. म्हणजे बियाणं जर वर पडला असेल ना तर बऱ्याच पक्षी येतात आणि खातात. मग आता तेव्हापासून आहे का नाही की बाबा त्यांना ते न खाता जमिनीतले काही कोष असतील ते त्यांनी खावं, आणि म्हणून त्यांना ते मिळत नाही, म्हणून ते बियाणं खातात किंवा आपल्या म्हणजे बियाणं उगवत नाही, मग त्यामुळे असं होतं. म्हणून त्यांना आतापासून लावायचे म्हणजे पेरल्या बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय करायचं, तर बियाणं उगवायला लागलं पेरणी केल्यानंतर, तर त्याच्यावरती ज्या आळ्या येतात त्या आळ्या त्यांना खाता याव्यात, म्हणून आपल्याला पक्षी थांबेल लवकर
1: पाहिजे.
0: जसं जसा पाऊस चालू होतो ना तसं तसे आळ्या वाढायला लागतात. आळ्या वाढायला लागल्या की पक्ष्यांना पण काही खायला मिळत नाही, म्हणून त्यासाठी त्यांना पक्षी थांबा करायचा. आता करायचा कसा ते सोपं आहे, मागे सांगितलं होतं तुम्हाला, टी सारखा आकार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, टी सारखा आकार केल्यानंतर ते लूज राहता कामाने. जर ते ढिल्ल राहिलं आणि जर का पक्षी इकडे तिकडे कोलमडला बसताना, तर पक्षी परत त्याच्यावर बसत नाही, त्याला वाटतं इथं सापळा आहे, हुशार आहे तो आपल्यापेक्षा. म्हणून दोन्ही बाजूला ताण द्यायचा, तारेचा आणि असा टाईट आडवी टी करायचा त्याचा.
2: बरं साहेब, आता हे सगळं झालं, प्रकाश सापळे, पक्षी थांबे, चिकट सापळे तुम्ही सांगितले, पण मला एक सांगा, खरीपाची तयारी करत असताना सापळा पिकांची कशी रचना करायची?
0: हा, फार महत्वाचं आहे. सापळा पिकं पण फार महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ आपण सोयाबीन करतो, आता सगळे सलगच करतात, एक सुद्धा कुठं माडच नसतो. आणि आता त्या सलग केल्यामुळे झालेलं आहे कसं की ज्या मावा तुडतुडी ही फुलकिडी जी पिक आहेत ना, यांना लुसलुशीत पाला जास्त आवडतो. उदाहरणार्थ चवळीचा पाला ते खायला येतात, त्याच्यावरती पहिला मावा येतो. पण आता झालंय कसं, ही कीड जशी पावसाळ्यात आपली चालू होणार तसं होतं काय की त्या निमित्तानं पुन्हा ती कीड येते. कीड आल्यानंतर पुन्हा मग आपल्याला मोठा अटॅक पण त्याच्यावरती येतो. मग आपल्याला त्यासाठी प्रकाश सापळे जसे लावले, चिकट सापळे जसे लावले, तशाच पद्धतीने सापळा पीक महत्वाचा. मग सोयाबीन मध्ये आपण भुईमुगामध्ये जर अधून मधून 4-4 ओळीला किंवा 8-8 ओळीला एक जर आपण चवळीची ओळ घेतली, उडीदाची ओळ घेतली, बाजूनं तुम्ही मका घेतला, ही सापळा पिकं लावली, तर पहिला अटॅक जो आहे तो किडीचा त्याच्याकडे जातो.
1: बरोबर,
0: म्हणजे त्याला ते आवडणारं खाद्य मिळालं की मुख्य पिकाकडे जात नाही, तुमच्या भुईमुगाकडे
1: संरक्षण होतं.
0: हा, संरक्षण. आणि लगेच कळतं पण या समजा चवळीवरती जर कीड आली असेल तर आपल्याला पुढच्या फवारण्या करायला पाहिजे, याचं पण इंडिकेशन, म्हणजे त्याचं आपल्याला निर्देश मिळतो, सूचना मिळते की बाबा हे करायला पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, त्याचं आवडतं खाद्य पहिले खातं, पण आता काय परिस्थिती झाली, सगळीकडे सोयाबीन आपण माडा केल्यामुळं त्याला खायला मिळत नाही, नायलाज असतो ते सोयाबीन खातं,
1: नुकसान होते.
0: म्हणून सापळा पिकं अत्यंत महत्वाचे आहेत, त्याची तयारी करून ठेवा. तर ऐनवेळी चवळीचं बियाणं नसतं, ऐनवेळी उडदाचं बियाणं नसतं, ऐनवेळी मक्याचं पेरायला गेल्यानंतर हे आपण घेऊनच जात नाही, ऐनवेळी ते पाहिजे सापळा पिकांचं.
1: आणि झेंडू वगैरे पण,
0: झेंडू पण कडे करू शकतो,
1: सूर्यफूल वगैरे पण करू शकतो,
0: करू शकतो कडे कडे सगळ्या बाजूने प्लॉटनं असं बॉर्डर करू शकता.
2: कारळा पण लावतो, किंवा
0: कारळा लावायचं का? त्यांचं कारण आहे, कारळा लावणं म्हणजे दोन प्रकार आहे, त्याच्यामध्ये मधमाशा आकर्षित होतात, परागीभवन चांगलं होतं, सूर्यफुलाच्या फुलानं सुद्धा मधमाशा आकर्षित होतात, आपल्या पिकाचं उत्पादन वाढतं. ही मिश्र पिकं किंवा सापळा पिकं जी आहेत ना, ही उपयुक्त आहेत.

0: पहिले शेतकरी आपले त्याच पद्धतीने करत होते,
1: लय हुशार होते, आपणच आपल्या येड्यासारखं शेती करायला लागलो. साहेब
2: खरंच लक्षात येत नाही ना ऐन वेळेला. आता साहेब म्हणताय तुम्ही असे निळे पिवळे सापळे लावायचे, नंतर सापळा पिकं लावायची, पण आपल्याकडे अशा वनस्पती पण असतात ना की ज्याच्या योगे याचं नियंत्रण होऊ शकतं, किडींचं वगैरे असू शकतात.
0: हा 100%. आता याच्याबरोबर दशपर्णी अर्क जसा तुम्ही तयार केला ना, तसा लिंबोळी अर्क पण तयार करू शकता. त्या लिंबोळी अर्कासाठी तुम्हाला काय लागेल,
1: लिंबोळ्या शोधाव्या लागतात.
0: हा लिंबोळ्या शोधून 5 किलो तरी पाहिजे चांगल्या वाळलेल्या लिंबोळ्या. मग त्याला आदल्या दिवशी लिंबोळ्या कुटून त्याचं पावडर तयार करायची, मग ती साधारणपणे हा 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालायचा आणि त्याच्यामध्ये 200 ग्रॅम थोडासा पावडर, डिटर्जंट पावडर असते ना, कपडे धुण्याची पावडर टाकायची, साबणाचा चुरा टाकायचा, हा 1 लिटर पाण्यात वेगळा भिजत घालायचा. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, सकाळी हे निंबोळी अर्काचं द्रावण जे आहे वस्त्रगाळ करायचं, त्यात साबणाचं द्रावण मिसळायचं आणि हे मिश्रण 100 लिटर होईल एवढं पाणी टाकून पुन्हा ढवळायचं. हा झाला 5% निंबोळी अर्क तयार. ही सुद्धा तुम्ही प्रोसिजर तयार करू शकता.
1: निंबोळी आतापासूनच गोळा करून ठेवल्या पाहिजे,
2: त्याची पावडर करून ठेवायला पाहिजे.
1: बरं,
0: म्हणजे हे
1: गडबड नको.
0: हा गडबड होती. आता तुम्हाला निंबोळी अर्क, निंबोळी अर्कासारखं तर औषध नाही, कीटकनाशक.
2: म्हणजे हे वनस्पतीपासून तयार झालेलं औषध आहे, कशाला त्याला खर्च करायचा दुसऱ्याला.
0: बरोबर आहे. त्याचबरोबर कसं आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी, जसं मगाशी मी सापळा सांगितला त्यात वेगवेगळे आणखी सापळे ते सुद्धा तुम्ही तयार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कामगंध सापळे तुम्ही तयार करायचे नाही पण उपलब्ध करून घ्या
2: शेती विभागाकडून. हा
0: तुम्हाला मी तर देणारच आहे, पण तुमच्या गटातल्या महिलांना पण सांगा की कामगंध सापळे ठेवा करून. आता उदाहरणार्थ फळमाशी सापळा असतो तो पण तुम्ही उपलब्ध करून ठेवा. तुम्हाला आता वांगी लावायच्यात समजा, त्या वांग्यासाठी ओटा ट्रॅप असतो तो शेंड्याळीसाठी, तो तुम्ही उपलब्ध करून ठेवा.
1: आत्ताच आणून ठेवलं पाहिजे, गडबड नको आणि मिळत नाही अशी भानगड नको.
0: आता निमास्त्र बनवायचं आहे तुम्हाला, त्याची पण तुम्ही आतापासून तयारी करा. निमास्त्र म्हणजे कडुलिंबाचा अर्कच असतो, गोमूत्रच असतं, परंतु त्याच्यामध्ये पातेले पाहिजे, त्याला झाकून ठेवलं पाहिजे, त्याला उकळून घेतलं पाहिजे. आता जेव्हा तुमच्याकडे अटॅक जास्त असतो तेव्हा निमास्त्र तयार करायचं, ब्रह्मास्त्र तयार करायचं. हे सगळं औषधं जे आहेत का ना, अग्निअस्त्र असतं, हे सगळी तयार करण्यासाठी तुमची तयारी आतापासून ठेवा.
1: तयारी आत्ता करायची आणि बनवायचं ते
0: बनवायचं, मात्र ते अग्निअस्त्र निमास्त्र मात्र प्रत्यक्ष फवारणीच्या वेळी 2 दिवस अगोदर.
1: आतापासून
2: कच्चा माल सगळा तयार,
0: कच्चा माल तुमचा तयार पाहिजे. आता तुम्ही निमार्क करू शकता, निंबोळी अर्क करू शकता, त्याचबरोबर दशपर्णी अर्क वर्षभर चालतो, त्या 2 गोष्टी ठेवू शकता. सापळ्याची जमवा जमव करा, सापळे कुठे उपलब्ध होतात, आता दुकानामध्ये काय होतात, गटामार्फत मागणी करा. पिवळे सापळे, निळे चेपकट सापळे किंवा आता जे सांगितलेले सगळ्या प्रकारचे सापळे, हे सापळे मिळत नाहीत सहजासहजी, कारण त्यांना चांगली कीड आटोक्यात येते. आम्ही कामगंध सापळे कृषी विभागामार्फत तुम्हाला देतो, पण ते तुम्ही वापरत नाही बऱ्याच वेळा, ते राहतात तसेच. त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला जनजागृती शेतकऱ्यांच्या पर्यंत करायला पाहिजे, असं आपण थोडंसं नियोजन खरीप हंगामाचं सापळ्याचं करायचं आहे.
1: नक्की नक्की साहेब. आता हे बघा साहेब, आता हे तुम्ही वनस्पतीपासून तयार करायची कीटकनाशक तर सांगितली, पण अहो जैविक कीटकनाशक पण असतात की जी बाजारात विकत घ्यावी लागतात आणि त्याचा पण लय खर्च वाढतो, मग ती पण घरात बनवायला येतील का?
2: आम्ही करू शकतो का?
0: हा आता जैविक कीटकनाशक सुद्धा तुम्ही तयार करू शकता. त्यातलं पहिलं, आता कीटकनाशक म्हटला जैविक, तर जैविक पद्धतीचे जे जीवाणू आहेत ना ते तुम्हाला सहजासहजी तयार करता येणार नाही, त्याला प्रयोगशाळा लागते. परंतु जी महागडी म्हणताय ना तुम्ही, कंपन्यांची असतील किंवा इतर असतील, तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगतो.
1: सांगा.
0: पहिली गोष्ट म्हणजे आता समजा कीडनाशकामध्ये किंवा हुमणीसाठी मेटारायझियम जीवाणू लागतो, मेटारायझियम अॅनिसोपले अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्या आळीसाठी बिवेरिया बॅसियाना जीवाणू लागतो, हा पण अगदी चांगला आहे. त्याचबरोबर आपली जी रस असणाऱ्या किडी आहेत त्यासाठी व्हर्टिसेलियम लेकानी लागतो. आता हाय जीवाणू जे आहेत ना, किंवा ट्रायकोड्रोमा बुरशीसाठी लागतो. सुडोमोनस फ्लोरोसन्स मुळापासून येणाऱ्या बुरशी आहेत, कंदुकूज आहे, किंवा आपली जी मर होते, वांग्याची मर होत असेल किंवा इतर, त्या सगळ्याला लागतो. आले हळदीमध्ये सुद्धा लागतो. आता ट्रायकोड्रोमा आहे, सुडोमोनस आहे, हे सगळे आपल्याला कंदुकूज होऊ नये म्हणून किंवा बुरशीजन्य आजार येऊ नये. आता जे सांगितले मी ते बिवेरे आहे, मेटारायझियम आहे, हे आळीसाठी हुमणीसाठी उपयुक्त आहे. व्हर्टिसिलियम लेक्यानी हा रस शोषणाऱ्या किडींच्यासाठी आहे. त्याचबरोबर निमॅटोड सुद्धा आपल्या याच्यात येतो. निमॅटोडनं पण आपले पिकं जातात. वारंवार आपण तिथे पिकं घेत असून ना तर निमॅटोडचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यासाठी पेसिलोमायसिस नावाचे जीवाणू आहेत. पण हे सगळे जीवाणू तुम्हाला तयार करणं कठीण.

0: तुम्ही काय करू शकता या सगळ्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राकडे मागणी नोंदवून ठेवा. हे आता नोंदली पाहिजे, ती तयार होत नाही
1: त्यावेळेला मिळेल.
0: हा, कारण तुम्ही दुकानात जर गेला तर ही तुम्हाला मागणी मिळणार. मग आता तुम्ही खरीप हंगामात काय करायचं की बाबा ही जैविक औषधं अंतिम दिनांक असतो 6 महिन्याचा, तेवढीच ही दुकानाकडे शक्यतो मिळत नाहीत. मिळाली तर मागणी शासनाकडे मागणी करून ठेवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांच्याकडे असतात, पण ती गटामार्फत मागणी केली पाहिजे. आपल्याला जून महिन्यात पाहिजे त्याचे पैसे गोळा करून त्यांना किती रक्कम, ही तयारी मात्र केली की आपण जैविक कीडनाशकाची सुद्धा तयारी केली असं म्हणता येईल. खोडकीड आहे, खोडकीड आपल्याला लागते. खोडकीडला ट्रायकोग्रामाचं कार्ड मिळतं. आता ऊस लावलाय तुम्ही अडसालीला, मग ट्रायकोग्रामा कुठून मिळणार? दुकानात मिळतच नाही. मग तुम्हाला पाडेगाव संशोधन केंद्राकडे अगोदरच मागणी करायला पाहिजे, कारण त्यांना पण तो तयार करावा लागतो. ही जैविक तयारी आपल्याला खरीप हंगामामध्ये सुद्धा करावी लागेल.
1: म्हणजे आता ते वापरायचं कसं वगैरे ते पण ते सांगतात.
0: ते सांगतात ना सगळं त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर जीवामृत आपण तयार करतो. या जीवामृत मध्ये चांगल्या प्रकारचे जीवाणू येतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एनपीके म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे जीवाणू सुद्धा मिळतात.
1: बर
0: ते पण तुम्ही विरजन म्हणून टाकू शकता. त्यामुळे ते विरजन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्याला मायक्रोरायझा नावाचा मुळ्याचा वाढ चांगली होणारा जीवाणू मिळतो, तो जीवाणू उपलब्ध करून ठेवू शकता आणि ते जीवामृत मध्ये तुम्ही टाकू शकता. असं सगळं जे जीवाणू आहेत ना ते खूप उपलब्ध आहेत. म्हणजे मुळ्या वाढवायला, मुळ्या जर वाढवल्या मायक्रोरायझाचा वापर केला तर आपल्याला खतं कमी लागतात. आपलं ह्युमिक ऍसिड ते जीवाणूच तयार करतात, पण मुळात हे उपलब्धच होत नाही ना, ऐन वेळी बाजारात मिळत नाही.
1: त्याची पूर्वतयारी आवश्यक आहे.
2: म्हणजे मी महिना हा पूर्वतयारीचा, तयारी चांगली केली पाहिजे.
1: आणि काही रासायनिक पण आपल्याला वापरायला लागतात ना?
0: रासायनिक कीटकनाशक हे वापरायला लागलीच नाहीत पाहिजे. माझं म्हणणं आहे की ते फार कमी लागले पाहिजे.
2: आपण एवढी तयारी करतोय म्हणजे
0: कशाला लागेल?
2: लागणारच नाही.
0: रासायनिक खतं आणि औषधाचा वापर आपल्याला ह्या वर्षी कमीच करायचा आहे,
1: ते ठरवलंच आहे.
0: हा, त्यामुळे रासायनिक जरी लागली तरी पण कसं असतं की अगोदरच तुम्हाला आता समजा की उडा तयार केल्यानंतर सौम्य कीटकनाशक लागतील
2: जास्त, पण अगदी
0: गरजेनुसार. पण तुम्ही सांगू शकता की तुमचे जे आता नेहमीचे दुकानदार आहे की बाबा रे आम्हाला हेच पाहिजे, तर या दुकानदारांच्याकडे तुम्ही आगाऊ नोंदणी करू शकता की आमच्या गटाला एक एवढं लागेल, मग ते आम्ही जेव्हा गरज पडेल तेव्हा उचलू शकतो. लगेच उचलून ठेवायची काही गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर मला काही गरज पडणार नाही.
2: आपण उगवण क्षमतेपासून करतो, बीज प्रक्रिया करणारे, हे दशपर्णी अर्काचा घाड घातलाय, जीवामृत करणारे, कशावर लागतंय ना?
1: पूर्णपणे सेंद्रिय होईल की आपली
0: हो ना,
2: आपल्याला
1: ते ठरवलंच आहे. आम्ही
0: दुसरी एक तयारी फार महत्वाची करणं गरजेचं आहे अक्कासाहेब, ती म्हणजे आपण जेव्हा पेरलं पीक, पीक पेरल्यानंतर 15-20 दिवसानंतर खोडकीड किंवा पाने गुंडाळणाऱ्या आळ्या किंवा उंटाळ्याची जी आपली जी बीजाणू आहेत ना अंडी, ती तिथे जमिनीत उगवतात. म्हणून आपले पूर्वज बघा 15 दिवस झाले की पहिली कोळपणी देतात. आता कोळपण करायचं म्हटलं की आपल्याकडे डायरेक्ट तणनाशकाचा वापर, त्याच्यामुळे आपली जमीन पण खराब झाली. दुसरी गोष्ट, मित्रकिडी नष्ट झाल्या. ते मित्रकिडी नष्ट झाल्यामुळे शत्रुकिडी वाढायला लागली. म्हणून आपले हात कोळप्यानं किंवा बैलाच्या कोळप्यानं ते सगळे करायचे. लोक कोळपण करायचे, कोळपण केली की जमिनीची माती भुसभुशीत व्हायची, भर पडायची, आणि भर पडल्यामुळे काय व्हायचं की ती जी अंडी आळीचे कोश आहेत ना, त्या अळ्यांचे ते नष्ट व्हायचे. म्हणून आता काय करायचं आपल्याला, तर ती कोळपी आहेत का बघा,
1: बर
0: कोळपी नसेल उपलब्ध, सायकल कोळप्यासारखा आहे ती उपलब्ध करा. बैलांची कोळपी असतील तर ती उपलब्ध तयार करून ठेवा, कारण ऐनवेळी कोळपी मिळत नाही. सायकलचं कोळप मी तुमच्याकडे बघितलं होतं आणि गटात एक एकच जण इकडे आहे, मग आता एकच जण
2: इकडे चाललंय की साहेब
0: हा, त्याच्यात पण मागणी करून ठेवा, त्याच्यात फार महत्वाचं आहे. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं करायचं, की कोळपण असेल मागे सांगितलं होतं ना, नागरिक सकाळची करायची, त्यानं हे सगळे येतात कोण पक्षी वगैरे येऊन ते सगळं वेळेवर का. अशा पद्धतीनं जर एकात्मिक कीड रोग नियंत्रणाची तयारी केली प्रत्यक्ष पिकाच्या वेळी तुम्ही केली, तर नक्कीच आपल्याला मित्रकिडी वाढतात. मित्रकिडी वाढण्यासाठी ना तुम्हाला अशा पद्धतीची ही सगळी तयारी करायची. आणि मग अशी सांगितलेली सापळा पीक आहे ना, सापळा पिकावर मित्रकिडी वाढतात. आणि मित्रकिडी ओळखायला शिका, मित्रकिडी कोण आहे, लेडी बर्ड बीटल कोण आहे, ग्रासहॉपरला कोण आहे, ड्रॅगन आपला जो असतो ना तो ड्रॅगन फ्लाय म्हणून असतो, तो आपला जो हे असतो ना म्हणजे शेंगरू टाईप घोडा आहे, ती सगळे ओळखायला शिका. आणि ते आपले शत्रू नाहीत, मित्रकिडी आहेत, त्याची ओळख करून त्याची जतन करा. कुठं दिसलं तर मारू नका त्यांना. ह्या पण

0: जैविक कीड रोग नियंत्रणामध्ये महत्वाचे असतात, त्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं हे फार गरजेचं आहे.
1: चला आकाशसाहेब, म्हणजे आपण आता लागलो तयारीला.
2: होय, कामाला लागलंच पाहिजे,
1: जोरदार तयारीला लागलं पाहिजे, तरच आपला खरीप हंगाम पुढे भविष्यात चांगला जाईल.
2: बरोबर आहे,
0: अगदी बरोबर आहे.
2: नुकसान पण होणार नाही, भरपूर आपल्याला
0: खर्च कमी राहील. महत्वाचं म्हणजे खर्च कमी राहणार आहे ना तुम्हाला. खत यावर्षी खताच्या किमती वाढू शकतात.
2: यावर्षी असं ठरवायचं, खतांच्यावर खर्च करायचंच नाही, रासायनिक खतांच्यावर.
1: खरंय, कीटकनाशक हे सगळं आपण तयारी करून ठेवायची, म्हणजे आपला जो खर्चाचा आकडा वाढतोय ना नोंदवहीतला, तो आपोआप कमी होईल.
0: बरोबर.
2: चला रखमा, जायचंय मला आता.
0: हो चला, मला पण जायचंय, मी पण निघतो.
1: थांबा जरा, दोघ जण थंडगार पण केलंय, ते पण प्या आणि मग बाहेर पडा दोघ.
2: बरोबर बरोबर,
1: आणते मी लगेच
2: लगेच आणबाई. आपण ऐकत होतात रानामाळ्यातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं होतं मुक्काम पोस्ट खोजेवाडी तालुका जिल्हा सातारा येथील सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश सोनावले यांनी. आणि यात सहभागी होते अंकुश सोनावले, सुप्रिया मोरे आणि श्रेया गोलीवडेकर.
3: शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम आताच आपण ऐकलात.

बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

ये है विविध भारती। आज की फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।